ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ख्वाबों का सफर आरजे सनी के साथ।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार, कपडे मी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीप सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी। आणि अलककरांना वाव मिळावा यासाठी गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस रसिकांच्या म्हणजेच अलकप्रेमी रसिक श्रोते तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 22 मार्च 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 196, याचा अर्थ 4 रन्स बाकी द्विशतकासाठी। वा वा अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच किती आनंद होतोय हे सांगताना की आपण 200 टप्पा गाठणार आहोत, 200 टप्पा ओलांडणार आहोत आणि ती सगळी किमया केवळ आणि केवळ तुमच्यामुळे होणार आहे। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच खूप धन्य धन्य वाटतं इतका मोठा टप्पा पार पाडताना। तुमचं सहकार्य, तुमचं प्रेम लाभलं, यातच सर्व काही झालं। चला तर प्रयोग क्रमांक 196 प्रयोजित अलक अलककार रत्नश्री या टोपणनावाने लिहिणाऱ्या जयश्री शिंदे पंढरपुरेतून लिहितात, वर्षानुवर्षे ऊन पावसाचे पाणी वारा झेलणारे वडाचे झाड आज मात्र दुःखी होऊन म्हणाले, भक्कम फांद्या असलेल्या अनेक पशुपक्ष्यांना निवारा देणारं माझं शरीर आज नाहीसं होणार। चल मानवा, चालव करवत माझ्या अंगावर तुझ्या स्वप्नातलं प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी। काही महिन्यांनी ते झाड नाहीसं होऊन त्या जागी भव्य दिव्य इमारत दिमाखात उभी करण्यात आली। वा रे मानवा, काय अजब तुझी कहाणी। आणि करणी आतमध्ये एका कुंडीत बोनसाय रुपातील वडाचं झाड खिन्न हसत म्हणाल, अलकर जयश्री खूप खूप धन्यवाद, पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तुमची अलक अत्यंत महत्वाची आहे, तुमच्या अलक मधला भाव अत्यंत महत्वाचा आहे आणि माणसाचं डबल ढोलकी वागणं तुम्ही त्यानिमित्ताने अधोरेखित केलं। माणूस अजून निसर्गावर किती अत्याचार करणार आहे, किती अन्याय करणार आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही। अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, ज्यांचं नुकतंच पुस्तक बाजारात आलेलं आहे, साहित्य विश्वामध्ये सर्वत्र त्या ठिकाणी ते प्रसिद्ध होत आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मन चिंतिते, ज्याच्यामध्ये मनोगत लिहिण्याची संधी मला लाभली, ज्याच्यामध्ये प्रस्ताव लिहिण्याची संधी मला लाभली, अशा सिंहगड रोड पुणे येथून अलककार दीपाली ठेते राव लिहितात, आम्ही आहोत म्हणूनच तर भांडी इतकी छान स्वच्छ होतात, साबण आणि घासणी गर्वाने पाण्याला म्हणाली, शांतपणे हसत पाणी उत्तरले, तुमचे महत्व मोठे आहेच पण विसरता

झालेला फेस आणि घासून बाजूला केलेली घाण स्वतःच सामावत वाहून देणारी कोणीतरी हवेच, तेही तितके सोपे नसते रे अलंकार दीपाली, थेट भिडलात तुम्ही, थेट सांगितलं की काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं आहे तर दुसऱ्याची घाण आपल्यात घेणं महत्वाचं आहे. आपण किती सहजपणे म्हणून टाकतो कचरेवाले आलेत, कचरेवाले आपण असतो ते सफाई कामगार असतात, पाणी त्या ठिकाणी सगळं जे काही मलिन जे काही मल निसर्जन आहे ते सगळं आपल्यात घेतं, ते सगळी घाण आपल्यात पचवतं आणि ते वाहून आपल्याला स्वच्छता देतं. आणि फुका गर्व मात्र साबण आणि घासणीने करावा. दोन्ही आलक वेगळ्या प्रकारचे आहेत, दोन्ही आलक बोलत्या करणारे आहेत, सजग करणारे आहेत निसर्गातील घटकांना, आपल्या व्यवहारातील घटकांना. ही लेखकाची कल्पनाशक्ती काम करत असते. चला तर ऐकूया पुढची आलक जी पुण्याहून पाठवली आहे अलंकार सुलभा सत्तुरवार यांनी. अलंकार सुलभा लिहितात गुढीपाडवा. आज गुढीपाडवा, तिच्या स्वतःच्या नवीन ऑफिसचे उद्घाटन होते. तिने स्वतःच्या आई वडील आणि त्याचबरोबर सासू सासरे यांना फीत कापण्याचा मान दिला. अलंकार सुलभा मानाचा मुद्रा. दोघांनाही जपणारी असते ती स्त्री. आणि खरंच ती स्त्री दोन्ही घरांना सांभाळते, दोन्ही घर उजळते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या अलक मधली ही स्त्री. खूप छान, खूप आवडलं, खूप मस्त वाटलं. चला तर वळूया पुढच्या अलककडे. वर्षाश्रिय टोपणनावाने लिहिणारे नागपूर येथील अलंकार सुलभा अलंकार सौ वर्षा श्रीकांत गंपावार लिहितात. घरात पुरुष प्रधान संस्कृती होती, तरीही ती ऑफिसमध्ये परीक्षा देत उच्च स्थानावर पोहोचली. अलंकार वर्षा ती उच्च स्थानावर पोहोचली हे अत्यंत महत्वाचं आहे. तिला मानाचा मुद्रा. घरात पुरुष प्रधान संस्कृती होती म्हणजे पुरुष प्रधान होताच, पण पुरुषांनी काही मदत केली असेल असं आपण एक विचार करूया, अशी आपण एक इच्छा बाळगूया, आकांक्षा बाळगून, आणि असा विचार करूया की खरंच हे महत्वाचं काम आहे जे तिने केलं, ते स्थान तिने त्या ठिकाणी ग्रहण केलं. पादाक्रांत शिखर करणं हे खरंच फार महत्वाचं असतं. याला आपण महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण म्हणू शकतो. ऐकूया बोरिवली येथील अलंकार सौ सुलभाताई कुलकर्णी यांची अलक. सर्वात प्रथम अलंकार सुलभाताई जाहीर माफी मागतो. गेल्या 2 आठवड्यापासून तुमची अलक होती, पण ती अलक वेळेत येत नसायची, ती आधी किंवा नंतर आलेली असायची आणि मग ती राहून जायची. तरी अलंकार सुलभा तुम्ही माफ कराल याची खात्री आहे. ऐकूया अलंकार सुलभाताई लिहितात. सोसायटीतील श्री भंडारे आजोबा अर्धांगवाईच्या झटक्याने कोमात गेले. जवळजवळ 15 दिवस झाले. सर्वांनी आशा सोडली, सर्व नातलं घेऊन भेटून गेले. त्यांची मानसकन्या आली, तिने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, चमत्कार झाला. आजोबांनी हालचाल केली, डोळे उघडून पाहिले, स्पर्शाची ओळख पटली, त्याच क्षणी आजोबांनी प्राण सोडले. अलंकार सुलभा त्या स्पर्शासाठीच ते थांबले होते. मानसकन्येवरचा त्यांचा जीव पंचतत्वात विलीन होऊन देण्यासाठी परवानगी देत नव्हता. त्यांचा आत्मा तसाच राहिला होता, तो अडकला होता. ते कोमात गेले पण आत्मा मात्र कोमात जायला तयार नव्हता. म्हणून ते येतात. बघा ना, रक्ताचं नातं महत्वाचं असतंच, पण मानलेलं नातं किती जिव्हाळ्याचं, आपुलकीचं, स्नेहाचं, ममतेचं, ममत्वाचं, आणि किती घट्ट विणलेली असते ती वीण. किती सुंदर पद्धतीने अलंकार सुलभा तुम्ही महत्व सांगितलं. तुमच्या या अलकला, त्या मानस कन्या आणि त्या आजोबांच्या नात्याला मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलंकार सौ रोहिणी अमोल पराडकर. सर्वप्रथम अलंकार रोहिणी तुम्ही आजारपणातून लवकर बऱ्या व्हा, खूप ठणठणीत व्हा. ऑगस्ट पर्यंत त्या ठिकाणी म्हणाला समूहाच्या अलक पाठवू असं तुम्ही करणार नाही, मला खात्री आहे. तुम्ही त्याच्या आधीच त्या अलक पाठवाल, पण त्यासाठी तुम्ही ठणठणीत बऱ्या होणं गरजेचं आहे. अलक येतच राहतील, तुमची अलक येत राहील. तुम्ही मात्र तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर आपल्या समूहासाठी योगदान द्या, ते देतच आहात, अजून वाढवा. अलंकार रोहिणी लिहितात. बाबा बाबा मला आजोळ का नाही, माझे सर्व मित्र

मलाच ठाऊक नाही आम्ही कोण कुठले तर तुला कुठून घेणार. खंत व्यक्त करतानाचे ते हृदयद्रावक शब्द मला वाटत त्यांच्या मुलाच्या काळजात घर करून गेले असतील आणि मुलाने ठरवलं असेल परत हा प्रश्न विचारायचा नाही. अलक प्रेमी रचिकृष्ण होते आता आरजे जगदीश वळतोय त्याच्या आवडत्या कार्यक्रमातील कार्यक्रमामध्ये अर्थात वनके कुटुंबियांच्या अलककडे. पिंपळे सौदागर पुणे येथून अलककार सौ शैलजा महेंद्र वनगे लिहितात, दोन चुना असत्या तर मला दोघींकडे आलटून पाटून राहता आले असते. असा विचार आपल्या लग्न झालेल्या एकुलत्या एक मुलाला आईने मजेत सांगितला आणि काय आश्चर्य, आईसाठी दुसरी सून तो घेऊन आला. अलकर शैलजा काय म्हणायचं काय तुम्हाला, म्हणजे मुलाने दुसरं लग्न केलं असं म्हणायचंय की मुलाने एक भाऊ मानला होता म्हणजे मानलेला भाऊ होता आणि त्याचंही लग्न झालं होतं, आणि किंवा आपल्या मित्रालाच त्या ठिकाणी त्याने आपला भाऊ मानलं होतं आणि त्याची त्या ठिकाणी बायको सून म्हणून आणली. नेमकं म्हणायचं काय, अक्रीत घडलंय, रहस्यमय आहे, गुपित आहे, पण आईची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्या मुलाला मात्र मानाचा मुजरा दिला पाहिजे. दुसरं लग्न करून आणलं असेल तर हाणलं पाहिजे, आणि पहिल्या बायकोने परवानगी दिली असेल आणि घटस्फोट झाला असेल तरी सुद्धा ती ठेवायला तयार असेल आपल्या सासू सासऱ्यांना, तर तिलाही मानाचा मुजरा दिला पाहिजे. आगळी वेगळी अलक आहे, मला आवडली, खूप छान आहे. ऐकूया पिंपळे सदागर पुणे येथून अलककार महेंद्र हरिभुवन गेले लिहितात, ते दोघे जण दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन आनंदाने घरी आले. आरशात न पाहता ती त्याच्या डोळ्यात आपला नवा चेहरा न्याळू लागली. आरशाची जागा त्याने बदलली होती, तिच्यावर ऍसिड हल्ला झाला होता. अलककार महेंद्र मानाचा मुजरा त्याच्यासाठी, जो तिचा आरसा बनला, ज्याने तिची काळजी घेतली, ज्याने तिला या ऍसिड हल्ल्यातून बाहेर काढलं आणि त्या बेछूट ऍसिड हल्ला करणाऱ्यांच्या मात्र कानाकडे नाही तर त्यांना टपकवलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी उडवलं पाहिजे असं मला ठामपणे म्हणा असं वाटतं. पण तो मात्र तिची आरशाची जागा घेणारा तो माझ्या दृष्टीने महान आहे, खूप छान. दोघही खूप जबरदस्त आलं लिहिता. तुमची कल्पकता, कल्पनाशक्ती, निरीक्षण, वास्तव सगळंच काही आता प्रगल्भ होत चाललंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऐकूया गोंदिया येथील अलंकार निसर्ग कवी श्री किशोर कुमार मनेवार लिहितात, तिने आपल्या गावात शाळा शिकत असताना शाळेत वृक्षारोपण करून वृक्ष लावले. तिचा विवाह झालेला ती शहरात राहायला गेली. तिला आता मुलबाळ होते. उन्हाळ्यात ती माहेरी आपल्या गावात आल्यावर शाळेतील शिक्षक आणि मुले तिने लावलेल्या वृक्षाखाली गृहपाठ करत आहेत असे पाहिल्यावर तिचे मन आनंदाने भरून आले. अलंकार किशोर कुमार तुम्ही छान लिहिता, फक्त थोडस पाळणा लावत कमी करत चला. तिने आपल्या गावात शाळा शिकत असताना वृक्ष लावले किंवा वृक्षारोपण केले. वृक्षारोपण करून वृक्ष लावले असं म्हणण्याची काहीच गरज नाही. पुढे विवाह झाल्यानंतर तिला मुलबाळ झालं. काही वर्षानंतर ती गावात आली आणि बघते तर काय, त्या झाडाखाली मुलं गृहपाठ करत होते. इतकीच तुमची अलक असायला हवी, तीच अलक खऱ्या अर्थाने वृक्षारोपणाचं महत्व अगदी थोडक्यात सांगू पाहते, सांगते हे जास्त महत्वाचं आहे, हे जास्त सुंदर आहे असं मला वाटतं. वळूया पुढच्या अलककडे. सांगली येथून अलककार अरुणा गर्जे लिहितात, कुणी पली पिलाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर मांजरी सुद्धा फिसकारून अंगावर येते, आणि माणूस नव्हता प्राणी मात्र आपला विध्वंस कोडगेपणाने सहन करतो. त्याच्या हातातल्या मेणबत्तीप्रमाणे तेवढ्या पुरता पेटतो आणि विझून जातो. ती द्वेषाने बोलत होती कारण ती एक आई होती आणि तिची 6 वर्षाची लेक नराधमाने बलात्कार करून मारून टाकली होती. अलंकार अरुणा अर्थातच आईची करुणा तुम्हाला कळली, वाकडे नजरेतील वाकडेपणा तुम्हाला कळला, आणि ती सण ती खंत अगदी त्या ठिकाणी द्वेषाने ती व्यक्त करते कारण ती आई आहे आणि ज्याची जळते त्याला कळते म्हणतात ते काही उगाच नाही. मला वाटतं या शंडपणाला तुम्ही दिलेली सणसणीत हाणलेली चपराक आहे. ऐकूया पुढची अलक. नागपूर येथून अलककार उज्ज्वला धांडे लिहितात, माशांची छोटी भुकेलेली पिल्ले आई जेवण घेऊन येईल म्हणून आतुरतेने वाट पाहत होती. इकडे मुलांसाठी भुकेलेल्या मुलांसाठी आईने काठीला अडकलेला मासा जेवणासाठी आणला. अलकर उज्ज्वल

काय म्हणायचं, उज्ज्वल भवितव्य आहे तुम्हाला असं नेहमी म्हणतो मी। याचं कारण आहे तुम्ही वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करता, वेगळ्या पद्धतीने बोलत असता, वेगळ्या पद्धतीने सांगत असता, आणि इथे सुद्धा तुम्ही अगदी सहज माशांचं त्या ठिकाणी जगणं, माशांच्या जगण्यातील त्या ठिकाणी जो काही म्हणजे अवलंबित्व जे आहे ते अवलंबित्व, आणि ते अवलंबित्व व्यक्त करताना तुम्ही अगदी सुंदर पद्धतीने खरं म्हणजे भाव व्यक्त केलेत, आणि ती अबोल अजाण बालकं सुद्धा भुकेने कशी व्याकुळ असतात आणि त्यांची आई त्यांच्यासाठी काय करू शकते हे तुम्ही सहज मांडून दिलं। म्हणजे तो मासा गळाला लागलाय, तो मासा त्या आईने तोडलाय, म्हणजे गळाला आपण लागणार नाही याची काळजी घेतली, कारण तिला हिरकणी व्हायचंय आणि हिरकणी होऊन आपल्या मुलांचं त्या ठिकाणी पोट भरायचं आहे। किती सुंदर विचार, खूप खूप छान। कुठे जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज आनंदी राम, आनंद लुटा, मी हा गेलो हा आलो। धन्यवाद।

0: बोले कहाँ चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं, एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोते हो। आज 22 मार्च 2026 आणि प्रयोग क्रमांक 196। आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक छान अभ्यासपूर्ण आशय संपन्न अशा अलक ऐकल्यास अर्थात आपला प्रत्येक अलककार मित्र एकापेक्षा एक सुंदर छान अलक आपल्याला पाठवतोच आणि त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये तुमच्या श्रवणामध्ये तुमच्या अनुभवामध्ये उत्तम उत्तम भर पडत असते। चला अधिक वेळ न घालवता आरजी जगदीश वळतोय पुढच्या अलककडे। पुणे येथून अलककार मोहन दुसाने लिहितात गुढीपाडवा। दारात सडा रांगोळी काढली, फुलांचे तोरण बांधले, गुढी उभी केली, नमस्कार केला, गुळ आणि कडुलिंबाचा नैवेद्य दाखवला। बाबांनी नैवेद्यासारखा नात्याचा गोड संदेशही दिला। अलककार मोहन, गुढीपाडवा आवडला पण कथा कुठे? कथेत काहीतरी घडलं पाहिजे, कथेत काहीतरी त्या ठिकाणी असायला पाहिजे, म्हणजे उत्कर्ष बिंदू असायला पाहिजे, संघर्ष असायला पाहिजे। इथे काहीच नाहीये, इथे सरळ प्रसंगाचं फक्त वर्णन केलंय। बाबांनी नैवेद्यासारखा नात्याचा गोड संदेश दिला, बाबा नैवेद्यासारखा गोड संदेश देतात, गुढी कोसळली, इथे कथा झाली असती, म्हणजे बाबांचा अकाली मृत्यू झाला असं काहीतरी झालं असतं की नैवेद्य दिला आणि प्रसाद देताना त्या ठिकाणी बाबांना लकवा मारला असं काहीतरी झालं असतं, किंवा बाबांनी दिलेल्या प्रसादामुळे बाबांनी दिलेला प्रसाद खाऊन समोरच्या आजोबांना अचानक स्वर फुटला अशी काहीतरी अलग झाली असती, कथा होणं महत्वाचं आहे। पण तुमचं अभिनंदन एका गोष्टीचं, ती बकुळीची फुले हा काव्यसंग्रह तुमचा आलाय आणि पुढच्या वेळेला तो कार्यक्रमामध्ये घेतला जाईल। वळूया पुढच्या अलगकडे। सावर्डे तालुका चिपळूण रत्नागिरी जिल्हा येथून अलककार सौ शर्वरी शेखर डोंगरे बऱ्याच महिन्यानंतर लिहित आहेत आत्मविश्वास। ती सावळी असल्यामुळे तिच्याशी कोणी लग्न करायला तयार नव्हते, पण खूप हुशार असल्यामुळे आज ती डॉक्टर बनली, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले। आज तिला अनेक मागणी येत आहेत, तिने मात्र रुग्णांची सेवा करण्याचा वसा घेतला। अलककार शर्वरी मानाचा मुजरा तिला आणि हिरवणाऱ्या माणसांना सणसणीत चपराक। खरंच आहे, काले आहे तो क्या हुआ दिलवाले है, आमचा पंढरपूरचा विठुराया काळा आहे, पण तो इतक्या वर्षांपासून वारकऱ्यांचा आणि तमाम हिंदूंचा तो देव आहे, हिंदूंसाठी तो श्रद्धास्थान आहे। पांडुरंग काळा आमचा कृष्णही सावळा, पण 16-17-108 गवळीण त्याला होत्या, त्या मैत्रिणी होत्या, असं असताना आपण काळ्या रंगाचा दुस्वास का करावा? ह्या उत्तम संदेश तुम्ही दिलात, आत्मविश्वास संदेशातून दिसतो, आत्मविश्वास नियमित अलग पाठवण्यातून दिसू दे। चला तर वळूया नेरूळ नवी मुंबई येथून अलगकार शैलजा करोडे लिहितात माणुसकीचा तुटवडा। अपघात झाला होता, तरुण रक्ताच्या थरात पडला होता, रक्ताच्या थरात तरुण पडला होता असं असतं तर जास्त झालं असतं। जमलेली गर्दी मदतीऐवजी मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात मग्न होती, कोणीही दवाखान्यात नेण्याची घाई केली नाही, गर्दी खूप होती, पण माणुसकीचा मोठा तुटवडा जाणवत होता। अलकर शैलजा, तुमच्याही प्रसंगामध्ये कथन येऊ दे, कथा येऊ दे। माणुसकीचा तुटवडा झाला होता हे तात्पर्य झालं, कोणीही घाई केली नाही, तिथेच त्याचा मृत्यू झाला ही कथा झाली असती, किंवा कोणी

केली नाही. एक जण अचानक पुढे आला आणि त्याने आपल्या मर्सिडीज मधून त्याला उचलून दवाखान्यात घेऊन गेलं, त्याचा जीव वाचला. अशी कथा झाली असती. माणुसकीचा तुटवडा ही कथा नाही तर हे तत्वज्ञान होतं. पुढच्या वेळेला थोडस लक्षात ठेवा. मी काय फार मोठा कथाकार नाही, पण इतक्या वर्ष तुमच्या कथा ऐकतोय, सगळ्यांच्या ऐकवतोय, त्यातून बऱ्यापैकी मला ज्ञान आलेलं आहे. ठाणे येथून अलंकार प्राची मेतकर लिहितात, साडेतीन मूर्तापैकी एक पूर्ण मूर्त असल्याने तिला नवीन घर खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमाजमा करून याच मूर्तावर आपलं घर घेण्याचा अक्षय आनंद मिळवायचा होता. अलंकार प्राची आनंद मिळवायचा होता की तिने तो आनंद मिळवला? तिने आनंद मिळवला असं जर म्हटलं असतं तर ती कथा झाली असती. शिवाय साडेतीन मूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त अक्षय तृतीयेचा हो असतो. एक वाक्य, नवीन घर खरेदी करण्यासाठी कागदपत्रांची जमाजमा करण्यात तिला वेळ गेला. दुसरं वाक्य, अशी वाक्य झाली असती तर एवढं मोठं वाक्य करण्याच्या ऐवजी ती अलग आणखीन उठावदार झाली असती. पण तरी अभिनंदन त्याचं, कारण त्याने तिने ते घर घेतलं. धन्यवाद. सोलापूर येथून अलंकार विद्या चव्हाण माने लिहितात, धरणीवर पहिला पाऊस बरसला. कोरड्या तप्त जमिनीने तृप्त होत हुंकार भरला, पण काही वेळातच त्याच पावसाने तिच्या भरलेल्या जखमांच्या खपल्या काढायला सुरुवात केली. अलंकार विद्या नातं, त्यातही वासनेचं नातं किती तकलादू असतं. म्हणजे पुरुष स्त्रीला ज्यावेळेला संभोग करतो किंवा स्त्री बरोबर ज्याला समागम करतो त्याला स्त्रीच्या भावनांचा जराही विचार करत नाही, असा एक सुप्त विचार खरं या अलक मधून व्यवस्थित विचार केला दिसून येतो. स्त्रीच्या भावनांची कदर न करणे हे त्याला म्हणजे पावसारूपी पुरुषाला कसं सहज जमतं तेही त्या ठिकाणी सांगून पाहतो. ती तृप्त झाली, कदाचित त्या ठिकाणी तिला ज्या भावनांना फुंकर घालणारा कोणतरी हवा होता तो मिळाला, पण त्याने तिच्या जुन्या जखमांचे वाबाडे काढले आणि जुनं त्या ठिकाणी उकळून काढलं आणि ती पुन्हा नाराज झाली, असाही एक विचार तुमच्या अलकमधून मला जाणवला. अर्थात हे सगळं मला जाणवलं, कदाचित तुम्हाला वेगळं काहीतरी मांडायचं असेल, प्रतिक्रियेमधून तुम्ही वेगळं मांडायचं असेल ते सांगू शकता बरं का? अलग तर विद्या, पण खूप छान अलग मांडलेत तुम्ही, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. ऐकूया पुढची अलग. पुणे येथून पाठवली आहे अलंकार अस्मिता मेहता. रस्त्यावर झाडू मारत असताना काकांना एका प्लास्टिकच्या पिशवीत थोड्या पोळ्या आणि बराचसा भात पडलेले दिसतात. दिवस रात्र काबाड कष्ट करून उभारलेल्या पीक जपणारा शेतकरी, उपासमार होत असलेले अनेक गोरगरीब आणि हातानं तटके बचत असूनही लेकरा बाळांसाठी राबणारी आई डोळ्यासमोर आली आणि काकांचे डोळे चटकन पाणावले. अलंकार अस्मिता, तुमची अस्मिता अजब आहे, खूप छान पद्धतीने तुम्ही मांडता. दुःख, दैन्य, दारिद्र्य किती सहज पद्धतीने मांडलं आणि चटकन माझ्या डोळ्यात पाणी आणलं. खरंच पोळ्या आणि बराचसा भात टाकणारी माणसं किती करंटी असतील, त्यांना अन्न पूर्ण ब्रह्म माहीतच नसावं का? ती जाणीवच त्यांना नसावी का? तो विचार त्यांच्या गावी नसावा का? विचार करायला लावणं तुमची अलग आहे आणि खरंच विचार करायला लावलाच पाहिजे. अशा प्रकारचा तुमचा हा अलग मधला शब्दपट आहे, खूप छान. ऐकूया पुढची अलग. पनवेल रायगड येथून लिहितात अलंकार लता सुरेश पाटील, अर्थात बऱ्याच महिन्यानंतर. अलंकार लता, असं लिहू नका, असं पाठवू नका, बऱ्याच दिवसानंतर वाईट वाटतं. तुम्ही तर लता आहात, वेल आहात, नेहमी बहरणारी आणि बरसणारी. अलंकार लता लिहितात, बालवाडीत जाणाऱ्या मुलीच्या डब्यात आईने नेहमीप्रमाणे एक चॉकलेट ठेवले. तशी ती बालिका म्हणाली, मम्मी अजून एक चॉकलेट दे माझ्या मित्रासाठी. अलंकार लता, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, ही दानच जी आहे ती त्या मुलीमध्ये आहे. मला खात्री आहे ती त्या आईमध्ये सुद्धा असावी आणि म्हणून ती मुलीत उतरली असावी. आणि तुम्ही तर लता आहात, लता नेहमी बहरते, लता नेहमी सुगंध देते, लता नेहमी बहरून इतरांना आनंद देत असते. तुम्ही अतिशय उत्तम अलग मांडलीत, खूप छान. आणि त्या मुलीसाठी, त्या मुग्ध बालिकेसाठी मानाचा मानाचा मुजरा. वळू या पुढच्या अलगकडे. चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून लिहितात अलंकार कल्पना चांदमलजी बंब जैन.

दार्जिलिंगचे सौंदर्य पाहून तिचे मन भारावून गेले. तेथील वातावरण अगदी थंड असल्याने तब्येतीच्या तक्रारी दूर झाल्या. चहाच्या मळ्यात तेथील वेश परिधान करून सिक्कीमला राजाराणी वेश घालून फोटो काढले. हे आनंदाचे क्षण मनात घर करून राहिले. अलकर कल्पना तुम्ही कल्पना छान मांडता, पण शेवटी जे काही तुम्ही लिहिता ते नका लिहित जाऊ. फोटो काढले इथपर्यंतच खरं तुमची अलग आहे, आणि तब्येतीची तक्रारी दूर झाल्या इथे खऱ्या अर्थाने अलग संपली. कारण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या सगळी गाराणी आपल्या सगळ्या तक्रारी दूर होतात आणि आपण निसर्ग प्यायला सुरुवात करतो. अशी तुमची अलग आहे, ती जास्त महत्वाची आहे. आणि खरंच आहे, सिक्कीमला गेल्यानंतर राजाराणीचा वेश घालून फोटो काढले, किती मस्त वाटलं असेल. इथे अलग संपली, इथे आनंद मिळाला, तो आनंद मनसोक्त घेतला, पुढचा विचार करण्याची गरजच नाही. मालाड मुंबई येथून अलकर सुधीर मराठे लिहितात, पावती नको म्हणून आरटीओच्या ऑफिसच्या बाजूच्या भंगारवाल्याकडे पैसे मोबाईलने ट्रान्सफर केले. अलकर सुधीर, मी अधीर झालोय त्या आरटीओ ऑफिसला शोधण्यासाठी. का? कारण जाता म्हटलं तर जात नाही ती जात, आणि भ्रष्ट आचार कधीच संपत नाही. तो भ्रष्टच झालेला असतो तो भ्रष्टाचार. आणि तो भ्रष्टाचार वेगवेगळ्या मार्गाने कसा सुरू आहे त्याचं उत्तम वर्णन तुम्ही या अलग मधून केलं. मला छान वाटलं, मला आवडली ही तुमची अलग, अप्रतिम आहे. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवली यवतमाळ येथून सना या टोपंडाने लिहिणाऱ्या अलगकर संगीता नागदिवे. 4-5 महिन्यांचं बाळ घेऊन बिचारी ती अंगणात उभी होती. तेव्हा तिला बाजूचा समाज ऐकू आला. आम्ही एक गाय ब्राह्मणाला दान दिली. तेवढ्या ती समोर येऊन म्हणाली, बाईसाहेब आणखी थोडे दिवस दुधाळ गाय खाऊ द्यायची होती ना. अलगकर संगीता, विचार करायला लावणारी तुमची अलग आहे. म्हणजे विचार अगदी त्या ठिकाणी आलाच पाहिजे मनात, अशी तुमची अलग आहे. की का अशा प्रकारे आपण देतो, अशा प्रकारे आपण सांगतो, पण आपण असा विचार का करत नाही की तेच ब्राह्मणाला देण्याबरोबर थोडंफार त्या ठिकाणी त्या बाळाला दिलं असतं तर त्या ठिकाणी बाळाची भूक भागली असती आणि आईने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले असते. ऐकूया पुढची अलग. यवतमाळीतूनच पाठवले अलगकर सौ कल्याणी मादेशवार. अलगकर कल्याणी लिहितात, महिला दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषण ती घरी आली. ओसरीत तसाच पडलेल्या भांड्यांचा ढीग दिसतात, ती जाम भडकली. हे पाहून मुलगी म्हणाली, आई आई ती पण गेली असेल कुठे, आज महिला दिन आहे ना. अलगकर कल्याणी, कल्याण हो, अशा डबल ढोलकीचं कल्याणच हो. कल्याण या शब्दातला अर्थ तुम्हाला नक्की कळला असेल याची मला खात्री आहे. खरंच अशी माणसं काय करतात, काय जगतात, काय विचार करतात आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढे येतात, मला प्रश्न पडतो. हे बोलाचीच कडी आणि बोलाचीच भात आहे. वळूया प्रयोग क्रमांक 196 22 मार्च 2026 मधील शेवटच्या अलगकडे. चाफळ येथील चाफळ सातारा येथून अलगकर सौ हेमा पाटील लिहितात, सुंदर बायको सोबत असली तर पार्टीत पुरुषांची शोभा वाढते असे तो आत्मप्रौढीने म्हणाला. म्हणजे मी फक्त शोभेची बावली, पत्नी म्हणाली. अपघातामुळे 6 महिने अंतरुणात असलेल्या पतीची आपुलकीने सेवा करणाऱ्या आपल्या पत्नीकडे पाहून त्याला हा संवाद आठवला. अलकरे मग सर्वात प्रथम तिला मानाचा मानाचा मुजरा, तुम्हालाही मानाचा मानाचा मुजरा, कारण तुमच्या स्वामित्व या पुस्तकाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पुस्तक तुमचं मी उशिरा घेतलं कारण मला तुमच्या त्या पुस्तकाकडून, त्या पुस्तकातून त्या ठिकाणी जे सांगायचं होतं ते महत्वाचं होतं, पण ते पुस्तकासाठी पत्ता पाठवायला मात्र मी विसरलो होतो. तुमचं अभिनंदन अशासाठी, तुम्हाला राज्यस्तरीय मराठी साहित्य मंडळ यांच्याकडून तुमच्या पुस्तकाला सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त झाला. असे अनेक पुरस्कार तुम्हाला लाभोत आणि आम्हाला तुमचं कौतुक करण्याची संधी मिळो. अलकप्रेमी रसिक श्रोतो, आत्ता तुम्ही जी अलक ऐकली त्यातून त्या ठिकाणी तुम्हाला बरंच काही कळलं असेल आणि आतापर्यंतच्या बऱ्याच अलकमधून तुम्हाला बरंच काही कळलं असेल. मला खात्री आहे एकमेकांना सहाय्य करत चला, कुणाची उणीत उणी काढू नका, टक्के टोनपे देऊ नका आणि अलक नियमितपणे लिहित राहा, अलक नियमितपणे ऐकत राहा आणि अलकमधला भावार्थ समजून घेत चला.

अलकप्रेमी रसिक श्रोते हो, माझे अलंकार मित्र महान आहेत. कारण ते संदेश इतका अफलातून देतात, बेमारूपणे देतात, म्हणजे ताकाला जाऊन भांड लपवलेलं असतं तसा संदेश त्याच्यात झिरपलेला असतो. आत्ताची अलग घ्या, अलंकार संगीत यांची अलग घ्या, किंवा आजच्याच नव्हे तर आतापर्यंत सादर झालेल्या कोणत्याही अलग घ्या, म्हणजे त्यावेळेच्या तात्पर्य कथा जशा असायच्या तशा अलग असतात. आणि अलग मधून एकापेक्षा एक छान गोष्ट अलककार मित्र सांगत असतात. मला अलककार मित्रांचं खूप कौतुक वाटतं. आणि या हिंदू नववर्ष दिनानिमित्त, आत्ताच झालेला हिंदू नववर्ष दिन आणि यानिमित्त तुम्हा सगळ्या अलकप्रेमी रसिक श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवनवीन अलक लिहित राहा, ऐकत राहा पुणेरी आवाज.

0: पाप पुराणी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना
1: पाप पुराणी बड़ी सुहानी,
0: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।

0: मौत का रसिक श्रोत्यांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारनं दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा, घरी राहा, स्वस्थ राहा. मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण जुन्या काळातील गायिका गीता दत्त यांच्याबद्दल गप्पा मारणार आहोत. आणि गप्पा मारायला माझ्यासोबत आहेत स्वप्नील पोरे सर. स्वप्नील सर, तुमचं आमच्या रेडिओ स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद कुलकर्णी सर.
0: आपल्या सगळ्यांना स्वप्नील पोरे यांचा परिचय आहे. आपण गेल्या महिन्यात त्यांच्याशी आरडी बर्मन या विषयावर गप्पा मारल्या होत्या आणि आज आपण गीता दत्त यांच्याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत. मित्रांनो, त्यांच्याशी बोलण्याचं कारण मुख्य असं आहे की काही वर्षापूर्वी त्यांनी दूर कोई गाये हे एक पुस्तक लिहिलं होतं आणि यामध्ये त्यांनी गीता दत्त यांच्यावर एक छान 30-40 पानाचा मजकूर यांनी लिहिला होता आणि हा खूप सर्वांना आवडला होता. मित्रांनो, गीता दत्त ही गायिका म्हटलं की तुम्हाला अनेक जुने गाणे तुम्हाला आठवत असतात. आपला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी देखील आपण एक गाणं ऐकलं गीता दत्त, बाबूजी धीरे चलना सारखं गाणं असेल किंवा रिमझिम के तराने लेके आई बरसा सारखं गाणं असेल, व्यासामधलं गाणं असेल, सहा बेबी मधलं गाणं असेल. गीताच्या स्वरामधली जी जादू होती ती रसिकांच्या मनावर खूप काळ अधिराज्य गाजवणारी होती. आपण या विषयावर आता बोलायला सुरुवात करूया. स्वप्नील सर, आपण गीता दत्तबद्दल आज बोलणार आहोत.
1: बरोबर.
0: आणि याचं कारण दुसरं असे की परवाच 20 जुलैला त्यांचा स्मृतिदिन झाला. 20 जुलै 1972 त्यांचं निधन झालं. त्यांच्या अवघ्या 41-42 वर्षी त्यांचं निधन झालं आणि तरी देखील अजून रेडिओ सिलोन असेल, विविध भारती असेल किंवा इतर संगीतमय कार्यक्रम असतील, सगळीकडे गीता दत्तचा स्वर हा जिवंत आहे. काय सांगाल या स्वराबद्दल सुरुवातीला?
1: एक हिंदी चित्रपट सृष्टीमधला, हिंदी चित्रपट संगीतातला हा एक अजरामर स्वर आहे आणि त्यामध्ये भावपूर्णता हा एक त्यांच्या स्वराचा विशेष. ही भावभावना असो, गीता दत्त यांच्या स्वरामधून ती अतिशय नेमकेपणाने व्यक्त व्हायची आणि कदाचित त्यामुळेच त्यांची असंख्य गाणी रसिकांच्या हृदयावर कायमचीच टचली गेली, त्यांच्या ओठावर राहिली असं मला वाटतं. पिढ्या बदलल्या तरी ती गाणी पुढे चाललेलीच आहेत.
0: नक्की नक्की, अगदी बरोबर आहे. आणि मला गीता दत्त यांच्या सुरुवातीच्या कालखंडाबद्दल तुमच्याकडून ऐकून घ्यायची, कारण गीता दत्त यांचा जन्म 1930 बांगलादेशमध्ये असलेल्या एका गावात, म्हणजे त्यावेळेला ब्रिटिश इंडियामध्ये होतं पण आता ते बांगलादेशमध्ये असलेलं गाव आहे. तर त्यांचा सुरुवातीचा कालखंड कसा होता आणि त्यांचा सिनेमाच्या दुनियेत प्रवेश कसा झाला?
1: रॉय चौधरी, देवेंद्रनाथ रॉय चौधरी आणि अमिया रॉय चौधरी हे त्यांचे आई वडील पूर्व बंगाल म्हणजे तेव्हाच्या अखंड भारतामधल्या हरिपूर जिल्ह्यात इदिलपूर नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. वडील जमीनदार पण संगीताचा वारसा म्हणाल तर तो

0: अमिया रॉय चौधरी यांच्याकडून गीतादत्त यांच्याकडे आला. अमिया रॉय चौधरी यांचं बालपण बिहारमध्ये गेलं आणि त्यांना संगीताची आवड होती आणि आपण त्या काळाची कल्पना करू शकतो, अनेक बंधनं होती. पण त्याही स्थितीमध्ये देवेंद्रनाथ चौधरींनी आपल्या पत्नीची संगीताची आवड जपली, त्यांच्यासाठी शिक्षक नेमला. आणि स्वाभाविकपणे गीतादत्त यांच्या जडणघडणी आईचा वाटा मोठा राहिला आणि बंगालचं निसर्ग, ते तिथल्या नद्या, याच्यामध्ये सगळं संगीत भरून राहिलेलं आहे त्या वातावरणात. मेघना नदीची सोबत त्यांना लहानपणी मिळाली आणि हे सगळे संगीताचे संस्कार त्यांना कायमचे एक शिदोरी संचित म्हणू तसं ठरलं. तो काळ जरा धांदुमीचा होता, ताण तणाव, परकीय राज्य, आपले स्थानिक प्रश्न असतील. आणि मग यांनी तिच्या वडिलांनी कोलकात्यात यायचा निर्णय घेतला आणि कोलकात्यात हरेंद्रनाथ नंदी यांच्याकडून गीतारॉय यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. पण लवकरच ही फॅमिली मुंबईत आली, दादरमध्ये आली आणि तिथून तो एक त्यांच्या जीवनाला वळण देणारा असा काळ ठरला. त्या जिथे राहायच्या म्हणजे जी इमारत त्यांची दादरमध्ये होती तिथे तळमजल्यावर पंडित गौरीशंकर यांची एक नृत्यशाळा होती आणि हिंदीतले त्यावेळचे मोठे संगीतकार हनुमान प्रसाद, मराठी वाचकांना कल्पना आहे, ज्येष्ठ अभिनेत्री नंदिता पवार यांचे ते पती आणि हनुमान प्रसाद त्या नृत्यशाळेत यायचे आणि घरी गीतादत्त गुणगुणत असतील, गात असतील, ते स्वर त्यांच्या कानावर पडले आणि त्यांनी निर्णय घेतला की ते भेटले तिच्या वडिलांना आणि त्यांना विनंती केली की हिंदी चित्रपट संगीतात येऊ द्या, मी गाणं देतो. 1946 साली तो त्यांचा पहिला चित्रपट आला भक्त प्रल्हाद आणि अवघ्या 16व्या वर्षी त्यांचं पदार्पण झालं हिंदी चित्रपट.
1: आणि पोरसंग तुम्ही जसं म्हणत होतो तो कालखंड खरोखरच खूप धामधुमीचा होता. एक दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड होता, भारताचं स्वातंत्र्य उंबरठ्यावर आलं होतं आणि त्यातून एक मोठी पिढी पाकिस्तानकडे रवाना झाली होती, मिर्झा हॉस्पिटल होते आणि संगीताच्या क्षितिजावर लता मंगेशकरांचा उदय व्हायचा होता.
0: बरोबर.
1: या नेमक्या काळामध्ये गीतादत्त यांचं चित्रपटाच्या दुनियेत आगमन झालं आणि ह्या गीतादत्तच्या स्वराबद्दल खूप छान एक वाक्य तुम्हाला सांगतो, ते मला खूप आवडलं होतं की गीताच्या स्वरामध्ये काय होतं. तर त्यांनी सांगितलं लताच्या स्वरातला गोडवा, आशा भोसलेंच्या स्वरातील अवखळपणा,
0: बरोबर,
1: शमशादच्या स्वरातील लय आणि सुरैयाच्या स्वरातील लाडिक मादकपणा.
0: फार असे पूर्ण वाक्य कुणाचं
1: आहे? हे कुठल्या तरी कवीचं वाक्य आहे आणि अर्थात कवीच लिहू शकतो इतके छान.
0: असं त्याला एकच मी जोडतो की त्यांचे चाहते तर म्हणतात पण त्याचबरोबर जाणकार देखील म्हणतात की गीता गळ्याने नाही तर हृदयाने गायची.
1: करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि आपले विदर्भातले ग्रेस हे जे कवी होते त्यांच्या अत्यंत आवडीची अशी गायिका होती. तर
0: त्यांच्या
1: कविता
0: परिणामामध्ये संदर्भ येतो
1: त्यामध्ये. तर मला सांगा पोरे सर की आता 1946 साली त्यांनी सर्कस किंग आणि भक्त प्रल्हाद या सिनेमामध्ये गाणी गायली पण त्यांना खरा ब्रेक जो मिळाला की ज्या गाण्यामुळे त्यांना आयडेंटिटी मिळाली ते गाणं होतं मेरा सुंदर सपना दीप गा.
0: हो, दो भाई पिक्चर होता
1: आणि सचिन देव वर्मन याचं संगीत होतं. हा, काय सांगायला गाण्यामध्ये की म्हणजे खरं तर हे गाणं कुणाही कलाकारांच्या आयुष्यातलं अखेरचं गाणं पाहिजे खरं, पण हे यांनी सुरुवातीलाच म्हटलंय मेरा सुंदर सपना दीप गा.
0: गीतादत्त यांना खरी ओळख मिळून देणारं ते गाणं. 1947 मध्ये तो चित्रपट आला आणि नायिका होत्या कामिनी कौशल त्यांच्यासाठी गीता रॉय देवाच्या त्यांचा स्वर घ्यायचं सचिन देव यांनी नक्की केलं. पण गंमत म्हणजे हा फिल्मिस्तानचा चित्रपट आणि फिल्मिस्तानचे सर्वे सर्वा रायबहादूर चुनीलाल त्यांचं कारण गीतादत्त त्यावेळेला अगदी नवीन होत्या आणि फक्त समूह स्वरात गायला होत्या भक्त प्रल्हाद मध्ये. ते म्हणले की आपली नायिका म्हणजे आपण प्रस्थापित एखादी घेऊया आपल्या नायिकेसाठी, प्रस्थापित नायिकेची गाणी

0: देऊया. पण सचिनदेव ठाम राहिले आणि तो मोठा निर्णय होता आणि त्यांनी तो मान्य केला. आणि गंमत म्हणजे जशी या गाण्यांनी जिजाजतला ओळख मिळून दिली तशी ती संगीतकार म्हणून सचिनदेव बर्मन यांनाही ओळख मिळली. याचं कारण त्यांचे आधीचे चित्रपट जरी आले असले संगीतकार म्हणून तरी एक लोकांच्या श्रोत्यांच्या ओठावर बसणारी गाणी हा जो काही भाग यशाचा मुख्य असतो संगीतकारांच्या बाबतीत तो दो भाईच्या वेळेला झाला. मेरा सुंदर सपना बीत गया याद करोगे याद करोगे एक दिन हमको याद करोगे.
1: फार सुंदर गाणी अगदी. आणि त्यानंतर मग लताबाईंचा पण उदय झाला सिनेमामध्ये
0: त्याच वर्षी आपकी सेवा स्वरसम्राज्ञींचं पण आगमन झालं.
1: आणि यानंतर गीता दत्तचा जेव्हा प्रवास पाहू लागतो 1950 साली त्यांचा बावरे नयन हा एक चित्रपट आला होता ज्यामध्ये त्यांचं मुकेश सोबतचं गाणं रोशन यांनी संगीत दिलं होतं. त्याला खयाल में किसी के इस तरह आया नहीं था.
0: फार सुरील आहे
1: आजही या
0: गाण्यावर.
1: आजही गाणं जुनं झालेलं नाहीये. आणि पुढे सर आपण जेव्हा गीता दत्तच्या गाण्यातली व्हरायटी पाहतो त्याची त्यांचं भजनं खूप चांगली होती. 1950 साली बुले सी राणी यांचा जोगन नावाचा सिनेमा होता. नर्गिस त्यामध्ये अभिनेत्री होती. तब्बल 12 गाणी
0: बरोबर
1: गीता दत्त यांच्या स्वरामध्ये होती. आणि घुंगट के पट खोलतो हे तिघा मुलांनी त्या मिरेची बाकी भजनं
0: मिरेची भजनं गीता दत्तच्या स्वरात अजरामर झाली.
1: अजरामर झाली अगदी. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये 1951 साली बाजी नावाचा सिनेमा आला होता.
0: हो.
1: आणि ज्यामुळे गुरुदत्त देवानंद गीता दत्त यांच्या सगळ्यांसाठी यशाची दार अगदी पतार उघडली गेली होती.
0: बरोबर.
1: काही मिठ्यांनी सगळी सुद्धा
0: बरोबर.
1: ह्या बाजीमध्ये हिची जी गाणी होती ती अतिशय म्हणजे आज सुद्धा लोकांना माहिती आहे सुनो गजर क्या गाय सारखं गाणं असेल किंवा
0: तकदीर से बिगडी हुई तकदीर बनाली.
1: येस येस.
0: आणि खरं तर ती साहिर यांची गजल आपण खूपच साहिर यांच्यावर ईबुक केलं अतिशय जगभरात कुलकर्णी सर व्हायरल झालं. त्यात साहिर यांची गाणी ताकदीची असतील म्हणजे आपल्यासारख्या लेखकांनी लिहिलेलं आहे भरभरून त्यांच्यावर. आणि सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यावेळेला म्हणजे 47 दो भाई आणि गुरुदत्तनी मिळवलेलं यश बाजीद्वारे याच्यामध्ये थोडे काही वर्ष आहेत.
1: हो आहेत ना.
0: दो भाई पासून एक शोकात्मक स्वर किंवा त्या पठडीची गाणी अनेक संगीतकार गीता दत्त कडून घेऊ लागले. आणि तो शिक्का बसला की विरह गीत गाणारी गायिका. पण तसं नव्हतं. एका गायिके म्हणजे अष्टपैलूत्व त्यांना सिद्ध करण्याची जी पहिली संधी मिळाली ती सुद्धा सचिनदेव बर्मन यांच्या संगीतात
1: मिळाली. म्हणजे
0: पाटीमध्ये
1: शोकात्मक स्वर किंवा असा रडका स्वर कधी कधी
0: एक त्याच्या किती प्रसन्नता असू शकते.
1: करेक्ट करेक्ट.
0: एक रसिकांना साथ घालण्याची हातोटी असू शकते. हे तदबीर से बिगडी हुई किंवा बाकी बाजीमधल्या इतर गाण्यांनी दाखवून दिलं. आणि ती गजल होती माहिती यांची. त्यांनी एक क्लब सॉंग वाटेल या पद्धतीने त्याची रचना केली की ती खटकली तर नाहीच नाही आणि लोकांना अतिशय आवडलं ते.
1: आणि यातलं जे सुनो गजल क्या गाय गाणं आहे हे पूर्वी ऑल इंडिया रेडिओ की उर्दू सर्व्हिस नावाचं एक रेडिओ केंद्र अजून पण आहे ते. त्याच्यात एक कार्यक्रम होता सुनो गजल क्या गाय म्हणून आणि हे गाणं खूप वर्ष त्या कार्यक्रमाचं शीर्षक गीत म्हणून वाजलं जात होतं.
0: खरंय खरंय. आणि आपण म्हणताना म्हणजे ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली आणि कलाकार आपण म्हटलं तर त्याच्यासाठी काय असतं तर अभिनय महत्वाचा असतो.
1: बरोबर.
0: पण गीताग्रत किंवा तत्सम गायिकांचं किंवा गायक कलाकारांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी स्वरातून अभिनयाचा आविष्कार घडवला. आता पाठीमधलं एक देख के अकेली मुळे तर त्यातलं टिप टिप असं जे पावसाचं हे आहे ते गीतावाली मला थोडासा गोंधळ होतोय. पण ते टिप टिप हे जे आहे आपलं असं वाटतं की पावसाचं वर्षा
1: तर ते ऍक्च्युअली गीता स्वर आहे तो गीता दत्तांचा स्वर आहे तो
0: गीता दत्त आहे.
1: आणि याच काळामध्ये

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी.
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत. मित्रांनो, आपण ऐकत आहात बाप पुराणी बडी सुहानी. मी धनंजय कुलकर्णी. मित्रांनो, आपण रेडिओ स्टेशन ऐकत आहात, त्याचं नाव आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आज माझ्यासोबत स्वप्निल कोरे सर आहेत आणि पार्श्वगायिका गीता दत्त यांच्याबद्दल आपण आज चर्चा करत आहोत. कोरे सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी गीता दत्त आणि ओपी नय्यर यांचा सर्वात गाजलेला सिनेमा आरपार याच्याबद्दल बोलत होतो, काय सांगाल याच्याबद्दल, आरपार बद्दल?
2: आधी आपण थोडं सुरुवातीला जायला पाहिजे, म्हणजे आसमानचा 1952 मध्ये पडद्यावर आला पांचोलींचा तो चित्रपट आणि त्याच्यात गीताची गाणी होती. त्यातलं देखो जादू भरे मोरे नैन,
1: जादू भरे नैन,
2: त्या गाण्याची आधी आठवण काढली जाते. त्यानंतर बाज म्हणून एक चित्रपट होता, गीताबानीची बहीण आणि गुरुदत्त यांनी संयुक्त रीतीने त्याची निर्मिती केली होती. पण या दोन्हीला एक काही व्यावसायिक यश काही मिळालं नाही.
1: हो, पण एक व्यावसायिक यश जरी मिळालं नसलं तरी या वर्षी बाजच्या या दोघांचं लग्न पण झालं होतं, गुरुदत्त आणि गीताबानी.
2: हो, ते एक
1: 26 मे 1953
2: जीवनाला एक महत्वाचं वळण त्याने वर्षी त्यांना मिळालं. आणि आसमान

0: आज आणि आणखीन एक पिक्चर होता ओपींचा छमछमाछम. पण आपण म्हणतो की आशा भोसले यांचा स्वर आणि ओपींचं संगीत एक अविभाज्य भाग झाले. पण छमछमाछम मध्ये आशा भोसलेंचा स्वर प्रामुख्याने होता. टीव्ही चित्रपट अपयशी ठरल्यानंतर ओपी अमृतसरला पुन्हा जायला निघाले.
1: हो
0: नाही, आपले चित्रपट क्षेत्रामध्ये डाळ काही शिजत नाही असं त्यांच्या मनाने घेतलं. त्यामुळे त्यांना रोखणारं जे कोणी होतं त्यात किंमतच होत्या.
1: बरोबर.
0: ते म्हणजे की नाही तुम्ही जाऊ नका, जस्ट मिळेल. म्हणजे हा धीरी महत्वाचा असतो, उमेद देणं महत्वाचा असतो. म्हणजे गीता दत्त यांच्या स्वभावाचा तोही एक भाग होता सर्वात महत्वाचा. आणि ओपी राहिले आणि त्यांनी आरपार नंतर आर या पार सगळी गाणी गाजली. शेलो मे हरी पिया, बाबूजी तिरे चलना,
1: हो
0: सुन सुन सुन जाली मा,
1: फार फार सुंदर गाणी आरपार.
0: आणि नंतर मग हे जोडीत जमली तशी ओपींचं संगीत आणि गीता दत्तचा अवखळ स्वर अनेक चित्रपटांमधून रसिकांना तंग केलं.
1: आरपार मध्ये आणखी एक गाणं होतं गीता दत्त, ज्या ज्या ज्या बेवफा कैसा प्यारे कैसी प्री करे, फार सुंदर गाणं ते. आणि दुसरं गाणं त्यांचं युगलगीत होतं त्याचा उल्लेख करायला लागेल, मोहब्बत करणं जी भरलो आजी किसने
0: रोका है.
1: म्हणजे अगदी रफी आणि गीता दत्त एकदम फॉर्म मध्ये जावं लागलं.
0: म्हणजे
1: गीताचा हाच स्वर आहे का ज्याला एकेकाळी रडका म्हणून लोक समजत होते आणि पूर्ण उमेदने गीता इथं दिसते आपल्याला.
0: बरोबर. विशेषतः बाबूजी धीरे चलनासारखं गाणं,
1: हो फार सुंदर गाणं ते अगदी बाबूजी.
0: आणि आपण जो आता गाण्याचा उल्लेख केला तर ही उडत्या चालीची गाणी एका बाजूला आरपार मध्ये आणि त्याच वेळेला ते आपण ज्याचा उल्लेख केला जा जा जा बेवफा कैसा प्यार कैसी प्रीत रे, ते म्हणजे सारखाच न्याय ही गायिका देऊ शकायची.
1: व्हर्सेटिलिटी ज्याला म्हणतो आपण, अष्टपैलूचे तुम्ही जो शब्द वापरला
0: ती होतच ते होतं
1: गीताच्या स्वरामध्ये होता असतो.
0: होतच होत.
1: आणि आरपार नंतर मला त्यांचा आणखी एक सिनेमा आला होता सीआयडी.
0: हा
1: सीआयडी
0: बरोबर,
1: ज्याला ओपीचं म्युझिक होतं आणि ज्या सिनेमातला राज खोसलांचं त्याला डायरेक्शन होतं.
0: होय होय.
1: आणि खूप छान गाणी होती त्यामध्ये सीआयडीमध्ये. काय सांगाल या सीआयडीच्या गाण्यांबद्दल?
0: ते कसं ज्याला आपण म्हणू की प्रेक्षकांवर जादू करणारच हे सगळं समीकरण दोघांचं झालं. सीआयडी असो, मिस्टर अँड मिसेस 55, 12 बजे, मुसाफिर खाना,
1: करेक्ट करेक्ट करेक्ट,
0: एक मोठी गाजलेल्या चित्रपटांची
1: छान आठवण केली. मिस्टर मिसेस 55 हा गुरुदत्तचा आणि मधुबालाचा सिनेमा होता.
0: थंडी हवा खाली घटा,
1: खाली घटा, त्यानंतर जाने का हा मेरा जिगर गया, जानेवा करा पिक्चर. आणि त्यातलं सगळ्यात चांगलं जे मला आवडतं गाणं इधर तू मासी हो उधर दिल
0: जाऊ,
1: फार सुंदर गाणी त्यामध्ये. आणि मला तर मिस्टर मिसेस 55 मध्ये ते प्रीतम आन मिलो
0: त्याचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल की हेच गाणं पूर्वी सीएच आत्मांच्या स्वरात पण संगीतबद्ध केलं होतं आणि ते जितकं श्रोत्यांच्या स्मरणात राहिलं तेवढंच मिस्टर अँड मिसेस 55 मधलं पण स्मरणात राहिलं. घंटी हवा काली घाटा तर मग पडद्यावर मधुबाला सारखी सौंदर्यवती जिथं नुसतं दर्शनच सगळ्यांना प्रसन्न करेल, इतकाच प्रसन्न अगदी तोडीस तोड म्हणता येईल अशा पद्धतीने गीताच्या स्वराने दिलेली त्याला साथ. आणि हे एव्हरग्रीन आहे सगळं.
1: हो
0: सदाबहार ही
1: अगदी बरोबर
0: गाणी आहेत.
1: आणि सीआयडी मधलं परत जानेवाकर पिक्चर जी गाणं काय दिल है मुश्किल जिना यहाँ,
0: जिना यहाँ हे तर पण आहे गीताच्या स्वराचा.
1: गोरा दुनिया ये जो कहता ऐसा बोला तो मदन, हे जे तिच्या आवाजातल्या लक्षात मला होता सगळ्यात. आणि हे गाणं 1956 बिनाचं टॉपचं गाणं झालं होतं.
0: बरोबर.
1: अयोध्या हे मुश्किल जिना
0: उचलून धरली
1: सगळ्यांनी उचलून धरलं होतं गाणं. तर अशा प्रकारे ओपी आणि यांचा प्रवास खूप छान चालू आहे दोघांचा.
0: बरोबर.
1: म्हणजे छूनंतर मधलं सुद्धा गाण्याचा उल्लेख मला आवडतो, गरीब जानके,
0: गरीब जानके
1: हमको ना तुम भुला देना,
0: रफीन बरोबरची त्यांची दोन बघी तर वेगळीच आहे.
1: आणि तुम्ही ज्याचा उल्लेख मग असे केला 12 बजे मी 12 o'clock तुमचे हुए
0: मेरे हम सफर रस्ते बदल गए,
1: अगदी हमेशा जवळ गीत होते सगळे
0: अगदी खरं खरं.
1: यामध्ये म्हणजे ज्यावेळेला ओपन चालू होतं त्यावेळेला सचिंद्र वर्मन सुद्धा यांच्यासोबत सुद्धा गीता छान गात होती. तर देवदास नावाचा जो सिनेमा होता 1955 चा,
0: हो एक आन मिलो आन मिलो,
1: हो
0: सावरे

0: आणि ते गाणं म्हणजे बंगालच्या ह्याच्यातलं जे बाउल म्युझिक जे असतं त्याच्यावर त्यांनी हे केलेलं होतं गाणं.
1: देवदासच्या बाकी गाण्यांबरोबर हे गाणं उचललं गेलं,
0: खूप खूप उचललं गेलं,
1: छान गाणं होतं.
0: आणि यानंतर आपण साजन की हो गई रे म्हणून त्यामध्ये गाणं होतं, ते पण खूप छान गाणं गाजलं होतं ते.
1: बरोबर.
0: आता यानंतर आपण जेव्हा सचिन देवर्मन आणि गीता दत्त यांच्या कॉम्बिनेशनचा विचार करू लागतो त्यावेळेला एक महत्वपूर्ण सिनेमा जो गीता दत्त आयुष्यामध्ये आला होता तो त्याचा.
1: बरोबर. एक शिखर होतं, गुरुदत्तच्या कलाजीवनाचं शिखर म्हणता येईल आपल्याला, सचिन देव बर्मन यांच्या कलाजीवनाचं शिखर, तेच साहिर यांच्या कलाजीवनाचं शिखर.
0: अगदी बरोबर.
1: नंतर साहिर यांची असंख्य गाणी जरूर गाजली, पण सचिन देव नव्हते की जे ज्याला आपण म्हणू एखाद्या हिऱ्याला कोंदण जे लागतं ते तितकंच महत्वाचं असतं, ते सचिन देव यांचं होतं त्या हिऱ्यासाठी, त्याच शब्दरूपी हिऱ्यांचं कोंदण सचिन देव यांचं होतं. आणि गीता दत्तस्वर आणि एक अभिजात चित्रपट की जो त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला जातो त्याचा, आणि त्यातली त्या गीता दत्तची गाणी म्हणजे एक मोठंच शिखर होतं, एक अलौकिक म्हणता येईल असं संगीत. मग रफींची गाणी असतील, साहिर यांची आपल्या पुस्तकातही तो आवर्जून उल्लेख आहे त्या सगळ्या गाण्यांचा.
0: गीताचे जे गाणे त्या म्हणलं की आसामधलं जे किंवा ते आज
1: सजन मोहे अंग जगा
0: आणि त्यातलं ड्रीम सॉंग दोघांचं रफी आणि गीता दत्त यांनी गायलेलं होतं ते जे मिला आपल्या
1: माझी आखो मे
0: इस दिल को दफा
1: दिला,
0: काय स्वर लागला होता गीताचा त्यामध्ये. म्हणजे त्यावेळेला गीता दत्त आणि गुरुदत्त यांचा अगदी म्हणजे हनुमान देव होते त्यावेळेला आणि खूप छान त्या दोघांची कामगिरी त्यामध्ये.
1: सगळंच एक अभिनय, संगीत, स्वर, गीत, दिग्दर्शन या सगळ्या बाबतीत त्याची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे त्यानंतर कागज के फूल सचिन देव यांचं संगीत आहे आणि गीता दत्तचं अजरामर गाणं बघणे किया क्या हाती सीतम,
0: पण फार सुंदर
1: त्याच्या तुलनेत एक अजूनही अनेकांचं मानणं आहे की सचिन देव जरी असले किंवा गुरुदत्त जरी असले तरी तो थोडस उणे पण
0: जाणवतो
1: अनेकांचं म्हणणं आहे. पण अर्थात वक्त ने किया या गाण्याचा संदर्भ तर प्रश्नच आहे.
0: वक्त ने किया तर खरं तर म्हणजे गीता दत्त सिग्नेचर ट्यून ज्याला म्हणतो असं गाणं होतं.
1: अगदी. अरविंदची अजरामर रचना आहे.
0: अजरामर रचना होती. अतिशय सुंदर असं गाणं होतं सचिन बर्मन यांनी केलं. त्यानंतर मग मात्र गुरुदत्त सिनेमा पुढचा जो सिनेमा त्यांचा आला होता त्यांना म्युझिक पण रवी यांचं होतं का चान
1: हो हो
0: तर त्यामध्ये एक गाणं रेकॉर्ड झालं होतं तरी गीताच्या सरत पण ते नंतर सिनेमातून वगळण्यात आलं होतं.
1: थोडं संसारातले काही
0: ताणतणाव आणि ह्या
1: सगळ्या
0: याबद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. पण त्यापूर्वी हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेला साहब बिदियार गुलाम
1: बरोबर
0: यातली तीन जी गाणी होती उंची गीता दत्त यांनी गायलेली ती फार सुंदर गाणी होती ती
1: खरोखर. आणि एक असं काही गाणी चित्रपटात कधी येतात जातात कळत नाही, काही गाण्यांचा उद्देश प्रेक्षकांचं फक्त मनोरंजन करणं हा असतो, पण साहब बीबी और गुलाम मधलं संगीत त्यातली गाणी काही कथानकाचा अगदी अविभाज्य असा भाग बनला.
0: आणि त्यातली म्हणजे तिन्ही गाणी न जाओ सैया छुडाके
1: बैया किंवा पिया एसो समाय गयो रे
0: किंवा कोई दूर से आवाज दे चले आओ चले आओ,
1: एक ज्याला आपण म्हणतो हंटिंग सॉन्ग,
0: हंटिंग सॉन्ग
1: त्या पद्धतीने ते कुठल्या तरी काळाचा की जो अज्ञात आहे त्याचा भेद एखादा स्वर घेतोय किंवा ती संगीत रचनेमध्ये अगदी बेमालूम मिसळून जात
0: अगदी
1: त्याचा वेदना व्यक्त करतो
0: अगदी सुरेख
1: वेगळंच होतं सगळं. छोटी भाऊची वेदना ही गीता दत्तच्या स्वरात अगदी प्रभावीपणे व्यक्त झाली. वीणा कुमारी की जी अभिनय सम्राज्ञी आणि तिने तर सोनंच केलं प्रश्नच नाही गीता दत्तच्या त्या गाण्यांचं.
0: आणि असं मी एका ठिकाणी वाचलंय की मीना कुमारी आणि गीता दत्त त्या काळामध्ये म्हणजे ते एकाच जहाजातून जाणाऱ्या होत्या कारण कमला
1: एकाच

0: बहीण सोबत मीना कुमारींची त्यावेळेला बऱ्यापैकी त्यांचं एकत्र राहत नव्हते ते, आणि गीता सुद्धा गुरुपासून बऱ्यापैकी आता वेगळी होत चालली होती.
1: अनेक गोष्टी त्याला कारणीभूत झाल्याचं ऐकायलाही मिळतं.
0: हो, पण मला वाटतं हेमंत कुमार आणि गीता दत्त यांचं जे कॉम्बिनेशन होतं याच्यातलं एक आनंदमय पहिला सिनेमा होता त्यांचा.
1: हो, नाही त्यातलं जय जगदीश हरे अजरामर
0: हेमंत कुमारच्या स्वराला असं ती साथ ज्या पद्धतीने देते स्वर असा हेमंताचा पुढे पुढे जातो आणि त्याला मागून स्वर जोडला जातो. हे जे कॉम्बिनेशन हेमंत कुमारने केलं होतं याच्यासाठी करेक्ट म्हणजे गीता दत्तचा स्वर
1: होता आणि त्यांचं ट्युनिंग पण चांगलं होतं,
0: खूप चांगलं होतं
1: आणि अतिशय स्नेहाचे दोघांचे संबंध होते. सर्फ सारखा चित्रपट आपल्याला माहितीये,
0: नये चांद होगा,
1: नये चांद होगा. आणि हेमंत कुमार यांनी ते स्वतंत्र गायलं आणि गीता दत्तनी पण गायलं
0: आणि असं दोघांनी स्वतंत्र गायलेला बादबान नावाचा सिनेमा होता.
1: हो, तो तर कैसे कोई जिए जिंदगी, गीता दत्तच्या जीवनाचं ते
0: फार होतं, ते फार होतं
1: कहाणी काही जर आपण म्हटलं तर ते गाणं आणि हिंदीवर यांनी ती रचना केली होती ते कोई जिए.
0: आणि पुन्हा हे गाणं मिनदवर चित्रित होतं म्हणजे सगळ्या गोष्टी कशा अशा
1: त्यावेळेच्या प्रेक्षकांचं भाग्य, कारण मला नाही वाटत त्याची आता प्रत उपलब्ध
0: नाहीये, त्याची नाहीये.
1: बॉम्बे टॉकीज अगदी
0: शेवटची मूवी होती, बॉम्बे टॉकीची शेवटची मूवी होती,
1: कालबाह्य झालं होतं आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञांनी एकत्र येऊन याची निर्मिती केली. बादबानची मला वाटतं खणी मुजुमदार
0: डिरेक्शन
1: होते, उषा किरण वगैरे. आणि हे गाणं तर कोणी विसरलं नाही म्हणजे बीजी आहे ते आपण ऐकताना चटका लागतो, जो श्रोता आहे त्याला एक अस्वस्थ करणारी ती ताकद त्या रचनेची पण आहे, संगीत रचनेची, हिंदीवर यांच्या शब्दाची आणि त्याहून आधी गीतादच्या स्वराची.
0: खरं खरं. आणि पुढे सर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे मुलासाठी जे ब्रेक नंतर त्यासाठी मला एक प्रश्न विचारायचा की आता तुम्ही गीता दत्त यांच्यावर पुस्तक पण लिहिले की हे जर जिनेचिने संगीतकार सोडले आपण तर बाकी जे चोटीचे संगीतकार होते त्यावेळेसचे नौशाद अली असतील किंवा श्रीरामचंद्र असतील, शंकर जयकिशन असतील, यांनी गीताचा फारसा कधी वापर करून घेतला नाही, काय कारण असावं होतं?
1: शंकर जी किशनच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांचा संगीताचा प्रवास हा लता मंगेशकर यांच्यासोबत सुरू झाला, यशाचं जे पर्व बरसात द्वारे त्यांना म्हणजे मुख्यतः भिस्त त्यांचं संगीताची ही त्यांच्या स्वरात होती. म्हणजे त्या चित्रपटात रफींचा स्वर होता, मुकेशचा होता, हे दोन्ही गायक होते पण मुख्यतः गायिकांची गाणी ही लता दिदींच्याच स्वरात त्यांनी सतत पसंत केलेली दिसतात.
0: नाही म्हणायला त्यांनी दोन सिनेमामध्ये त्यांना म्हणजे यहुदी असेल
1: किंवा गंगा बेहती
0: अगदी
1: किरकोळ अगदी
0: तसं नौशाद अलीने सुद्धा अगदी किरकोळ याच्यामध्ये वसंत देसाई असतील त्या काळातले सगळेच संगीतकार आणि त्या काळात मला वाटतं म्हणजे लता आणि आशा ह्या ग्रेट आहेतच यांच्यात कोणाला वादच नाही पण तरीही आपल्या गीता दत्त असतील, सुमन कल्याणपूर असतील, ह्या कशा उभ्या राहिल्या ते त्यांच्या समोर उभ्या राहिल्या आणि आपलं योगदान देत गेल्या असं आणि दुर्दैवाने काय होत गेलं की सगळे चांगले चित्रपट असतील, चांगले संगीतकार असतील, चांगले बॅनर्स असतील, ते सगळे ह्या मंगेशकर भगिनींकडे जात होते आणि उरलेले सगळे जे काही म्हणजे मारधाड सिनेमे असतील, पोशाखी सिनेमे असतील, ऐतिहासिक असतील, धार्मिक असतील, हे सगळं यांच्या वाटायला येत गेले. त्यामुळे हे चित्रपट पडणे पर्यायाला जाणीव पण पडली यांची असं झालं.
1: एक मी म्हणेन आता चालेल ब्रेक नंतर बोलणार
0: आहोत. बोला
1: मुळात कसं आहे की नौशाद यांची कारकिर्द तर बरीच आधीची आहे, म्हणजे झुकाबाई किंवा आमीरबाई यांच्यापासून नूरजहाँ आहेत, दिल्लगीमध्ये त्यांनी तू मेरा चांद मैं तेरी चांद ने गीताच्या स्वरातही घेतलं, छोटस गाणं त्या चित्रपटात आहे. मुख्यतः यांची भिस्त एक म्हणजे जो अतिशय दुर्मिळ ज्याला आपण म्हणू अलौकिक स्वर म्हणू त्या लता दिदींवर राहणं एक स्वाभाविक होतं यांच्या बाबतीत. आता मुख्यतः जो आपल्याला गीतादत दिसतात त्या सचिनदेव बर्मन, ओपी नय्यर, तर त्यांच्या बाबतीत बघितलं तर त्यांची कारकिर्द साधारणतः गीतादत बरोबर सुरू झाली. म्हणजे सचिन दा जरी आधीचे असले तरी यश केव्हा मिळालं दो भाईपासून, म्हणजे गीता दत्तच्या स्वराच्या बरोबरीने,
0: बरोबर
1: मी म्हणेन. ओपींचं म्हणाल तर पहिल्या चित्रपटात गीता होत्या.

0: आणि त्यांना कायम इथे ठेवलं या क्षेत्रामध्ये, त्याच्यासाठी धडपड करणाऱ्या त्याच होत्या. म्हणजे तोही एक भाग असं झाला असं मला वाटतं. आणि शेकडो गाणी तशी इतर म्हणजे इतर संगीतकारांनी कधीच दिली. पुनसीर आणि एकेकाळचे मोठे संगीतकार, ठळक चित्रपट म्हटलं तर आपण जोगनचंच नाव सांगतो त्यांच्या. हा एक भाग झाला असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या बॅनरचे चित्रपट, आता गुरुदत्त हे हक्काचं बॅनर होतच होतं त्यांच्यासाठी. आणि काही काळ तो त्या प्रोडक्शनच्या चित्रपटापुरता मर्यादित देखील स्वर
1: हो हो. आणि एम दत्ता असतील, त्यांनी सुद्धा साधनामध्ये छान गीताच्या आवाजात घेतले होते. थोडा मनवा
0: क्यू घबराया.
1: किंवा सचिन देवबर्मन यांनी सुद्धा काला बाजार मध्ये नाम आहे धन चाहू, किंवा रिमझिम के तराने लेके आई बरसात
0: हे गाणे. असं झालं लता दिदी मंगेशकर काही काळ सचिन देव यांच्याकडे
1: गातले होते,
0: तर ती जी पोकळी होती ती भरून काढण्याची एक मोठी संधी गीतादत्त यांच्याकडे होती.
1: हो हो हो. सुजाता पाहिलं, सुजाता म्हणायचं त्याच काळात आलं होतं. सुजाता
0: इन्सान चित्रपट किंवा लाजवंती सारखे असतील, त्या लाजवंतीमध्ये गीतादत्ता स्वर आहे, सुजाता आहे. पण मुख्य गाणी ज्याला आपण म्हणू ती आशा भोसलेंच्या स्वरात आहे. त्यांची परफेक्शनचा अतिशय आग्रह सचिन देव यांचा असायचा. आणि व्यक्तिगत जीवनातल्या ताणतणावामुळे थोड्याशा अस्वस्थ झालेल्या गीतादत्त काही वेळेला न्याय देऊ शकत नाहीत असा थोडासा सचिन देव यांचा सूर होता. आणि मग त्यांनी आशा
1: भोसलेंचा आपण या गीता गुरुदत्त यांच्याबद्दल थोडस जे काही आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बोलू. आपलं एक गाणं फक्त ओपी नव्हे यांचं मेरा नाम चिंचिंची ते गाणं या ब्रेकमध्ये आपण ऐकूया. गीताच्या स्वराची वेगळी जादू आपण ऐकूया.
0: अगदी

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
1: ब्रेकनंतर पुण्याचं स्वागत. बात पुरानी बरी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केलं आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आपल्यासोबत स्वप्नील पोरे सर आहेत आणि आज आपण गीता दत्त या पार्श्वगायिकेच्या कालखंडाबद्दल बोलतो आहोत. पोरे सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे. मला यात सांगायचं की साहब बिबियार गुलाम हा सिनेमा तसा म्हणजे गीता दत्त यांचा शेवटचा हिट सिनेमा म्हणतो. त्यानंतर 1971 साली अनुभव आला होता बराच काळ दिला होता. आणि आता मला थोडस तुमच्याकडून जाणून घ्यायचं की गीता गुरुदत्त यांच्याबद्दल काय सांगाल, यांच्या नात्याबद्दल, यांच्या प्रेमाबद्दल आणि यांच्या दूर होण्याबद्दल.
2: त्यांचा प्रेम विवाह तर होताच होता, पण थोडं असं वाटतं की हा विवाह काही दोघांसाठी सुखाचा झाला नाही. दोघांची घुसमटच झाली त्या खरे एकमेकांवर आपलं निसीम प्रेम होत त्यांचं, पण काय घडलं हे आता आपण केवळ अंदाजच करू शकतो. काही जण असं म्हणतात की म्हणजे ज्याला आपण म्हणतो अफवा किंवा त्या पद्धतीने चित्रपटसृष्टीत सतत पसरतात त्याचा वेग जास्त असतो. गुरुदत्तनी एक नावलौकिक असलेल्या गायिकेबरोबर लग्न केलं अशा पद्धतीने बोललं गेलं असं पाटील म्हणतात. ते आत्मा म्हणजे स्वाभिमानाला यांना दुखावणारं होतं, तर अर्थात गीता त्यावेळेला लौकिक असलेली गायिका होती आणि गुरुदत्त उभे राहत होते. बातीनंतर त्यांना नाव मिळालं, त्यानंतर शिखर गाठलं, हे सगळं बरोबर. तर त्यातून असं सांगितलं जातं की बाहेरच्या चित्रपटात तू गाऊ नकोस असं गुरुदत्त त्यांना म्हणाले, पण त्यांच्या रक्तातच संगीत होतं. कारण हा त्यांचा स्थायी भाव होता, निसर्ग भाव होता आणि त्यांची घुसमट व्हायला लागली, त्या अस्वस्थ व्हायच्या. आणि मग गुरुदत्त यांच्या नकळत काही चित्रपट करणं, बाहेरची गाणी करणं आणि ती तारेवरची कसरत सगळ्या एक त्यांच्या कलाजीवनावर पण आघात करणारी ठरली.
1: आणि मला सांगा, गुरुदत्त यांना गीता दत्तचं कलावंत असणं हे जास्त झेपलं नाही का त्यांना?
2: तसं आपण म्हणजे करणं धाडसाचं ठरेल, पण
1: दोन अतिशय प्रतिभा संपन्न असे कलाकार एकत्र आले
2: आणि खरं की दोघेही म्हणजे

0: तर ते चुकाचा झाला नाही.
1: हा दोघे एकमेकाला स्पेस देऊ शकले आजच्या भाषेत सांगायचं
0: तर. बरोबर आहे. आणि तिथं तर त्यांना अभिनयाची पण
1: आवड
0: होती. रुदत करणार पण होते. पण त्याच्या अनेक प्रकल्पाप्रमाणे हाही गुंडाळला गेला.
1: गुंडाळला गेला.
0: आणि त्यानंतर तर अचानक त्यांचं निधनही झालं.
1: गुरु
0: कितीही मतभेद यांचे असले तरी मुलं हा एक जोडणारा भाग होता. आणि गीतादत्त प्रेम होतं त्या खचून गेल्या पूर्ण गुरुदत्त यांच्या निधनानंतर. आणि आर्थिक संकट या पद्धतीने त्यांच्यावर आली की त्याच्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्या जाहीर छोटे मोठे कार्यक्रम करू लागल्या. एक मोठी जी गायिका आणि साथ फार कमी लोकांची होती. अगदी एकाकीपणे झुंजून अनेक वर्ष त्यांनी मुलांना वाढवलं. तो सगळा भागच वाचताना आपल्याला ऐकताना अस्वस्थ व्हायला होतं. त्यांच्या भगिनी लक्ष्मी चक्रवर्ती म्हणजे लव्ह इन टोकियो किंवा तुमच्या अच्छा कोणाचे दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्तींच्या पत्नी, त्यांनी मला असं सांगितलं की एक मदतीचा स्वभाव होता की समूह स्वरामध्ये गाणाऱ्या ज्या गायिका आहेत त्यांच्यासाठी शब्द टाक, कुणाला आणखीन काही मदत कर, या पद्धतीने गीतादत्त त्यांचा स्वभाव पुढे जात असत. आणि अतिशय साध्या होत्या. इतकं मोठं नाव होतं पण त्यांना गर्व त्याचा अजिबात नव्हता. एक झालं.
1: पण एक खरं इतकी प्रतिभावान गायिका वगैरे पण त्यांच्या आयुष्याची शोकांतिका झाली तशी. अवघ्या 41व्या वर्षी त्यांना निधन झालं त्यांचं.
0: अगदी चटका लावणारं सगळं ते प्रकरण आहे. असंख्य गाणी त्या मागे ठेवून गेल्या. म्हणजे आम्ही कितीतरी गाणी आपण मगाशी बुनोसी राणींचा उल्लेख केला किंवा जे आजच्या पिढीला ज्यांची नावं फार माहीत नाहीत असे संगीतकार. अरुण कुमार म्हणून एक संगीतकार तो परिणितामध्ये अतिशय छान गाणं आहे. चांद है वही, चांद है वही मीना कुमारींवरचे चित्रित झाले. फिर भी की उदास है उदास मेरा मन, भरत व्यास की
1: रचना होती आणि बंगाली आग्रामर कलाकृती परिणिता
0: त्याच्यावर तो आधारित चित्रपट होता.
1: आणि गीतादत्त यांच्यावर त्यांच्या फॅमिलीने एक वेबसाईट पण केलेली आहे. त्यातले काही हे पाहून आपल्याला गंमत असते की चित्रगुप्त यांच्याकडे सगळ्यात जास्त गाणी गायली. आणि दुर्दैवाने पाहत होईल की चित्रगुप्त एक गाणं आपल्याला आता गीतादत्त
0: नाही.
1: पण अशा काहीतरी गोष्टी घडल्या. पण कमी हे संगीतकार होते यांनी अनुभव नावाचा एक सिनेमा केला होता 1900. हा एक चित्रपट खूप रखडला गेला होता. 4-5 वर्ष रखडला गेला आणि शेवटी 1971 ला तो रिलीज झाला होता. तनुजा आणि संजीव कुमार त्यामध्ये हे आणि त्यातलं अतिशय सुंदर गाणं मुझे जान कहो मेरी जान
0: म्हणजे
1: कोई चुपके से आके हे गाणं फार फार सुंदर घेतलं.
0: ज्याला आपण समजा आपण म्हटलं की कारकिर्दीची उतरंड होती तरी सुद्धा स्वरातली उभारी किंवा ताकद तशीच होती.
1: हो म्हणजे त्यावेळेला गीतादत्त यांनी त्या चित्रपट मासिकाला मुलाखत देताना सांगितलं होतं की या चित्रपटातील गाण्याने कदाचित माझा परत कमबॅक होऊ शकतो मी, जसा आता 1 वर्षापूर्वी किशोर कुमारचा आराधनासाठी झाला.
0: बरोबर.
1: गीतादत्त आशावादी पण होते.
0: आशावाद त्यांनी कधीही सोडला नाही.
1: कधी सोडला नाही.
0: आणि खरोखर म्हणजे एक स्वभावच त्यांचा एक आनंदी होता. त्यामुळेच इतकं दुःख त्या पचू शकल्या. पती निधनानंतर पुन्हा उभं राहणं म्हणजे मुलांना वाढवणं आणि सगळं आर्थिक संकट झेलत पुढे पुढे जात राहणं ही काही सोपी गोष्ट नव्हती.
1: खरंच काही सोपी गोष्ट नव्हती.
0: आणि आपल्याला कल्पना असेल की लतादेवी मंगेशकर आणि गीतादत्त यांची अतिशय चांगली मैत्री.
1: चांगली मैत्री होती आणि यांनी काही युगलगीत देखील एकत्र गायली होती.
0: एकत्र गायलेली
1: आहे. हा तर त्यांचे रिलेशन्स खूप चांगले होते सर्वांशी. पण शेवटी काय म्हणतात की नशिबानं थोडंसं यांना हे केलं आणि अतिशय प्रतिभावान माणसांना सुटी अशा प्रकारचं आयुष्य वाटायला आलं.
0: आणि त्यांनी एक म्हणजे इतर काही गायक कलाकार असतील तर आपलं स्वतःची शैली बदलण्याचा काही वेळेला प्रयत्न करणं इतरांना आवडावी म्हणून किंवा अनेकांना आवडावी म्हणून तसा प्रयत्न गीतादत्त यांनी कधी केला नाही. म्हणजे विशेषतः त्यांच्या स्वरातली बंगाली झाक ती कायम राहिली. कधी त्यांनी उलट ते त्यांचं झालं. मराठी ती त्या गायल्या आहेत. त्या सांग लक्ष्मणा वसंतांची आणि जी एन जोशींनी संगीत दिलं होतं. वसंत पवारांच्याकडे पण गायलेलं चित्रपटात.

0: आणि बंगाली पूजा गीत त्यांची तर अनेक आहेत.
1: हो, बंगाली मधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे,
0: मोठं आहे.
1: हिंदीपेक्षा खूप मोठं त्यांचं आहे. पण आता पोरे सर, तुम्ही पुस्तक लिहिलं त्यांच्यावरती आणि आज इतक्या वर्षानंतर गीताबद्दल आठवताना तुमच्या नेमक्या काय भावना?
0: मला असं वाटतं की फार कमी संख्येने असे कलाकार असतात की ज्यांची आठवण पुन्हा पुन्हा काढली जाते.
1: खरं अगदी.
0: आणि हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात जर आपण पाहिलं तर असे मोजके कलाकार आहेत की ज्यांना श्रोते कधी विसरू शकत नाहीत. किती पिढी गेली, नंतरची गेली, कितीतरी पिढ्या गेल्या, किती वर्ष झाली पहा. आता 1947 दो भाई आणि आज आपण 2020 मध्ये आहोत आणि तरी सुद्धा सदाबहार ते गाणी आहेत. तो स्वर सदाबहार आहे, भावनेनी परिपूर्ण असा स्वर, गोडवा असलेला स्वर आणि संवादी सतत काहीतरी सांगणारा प्रत्येक शब्दामध्ये, ती ताकद फार मोठी असते. ती गीता दत्त यांच्या स्वरात होती आणि गाणी मागे ठेवून त्या जरी गेल्या असल्या तरी त्यांची आठवण जे संगीतावर प्रेम करतात, चित्रपट संगीतावर किंवा जुन्या गाण्यांवर, त्यांच्या मनात कायमची राहणार आहे.
1: म्हणजे यानिमित्तानं मला आठवण होते स्वप्नील सर की 1990 दशकामध्ये माझ्या घराच्या शेजारी त्या काळातले आजोबा म्हणतील असे राहत होते. त्यावेळेला माझ्याकडे कॅसेट रेकॉर्डर होता, टेप रेकॉर्डर, आणि ते गृहस्थ माझ्याकडे दर 15-20 दिवसांनी यायचे आणि फक्त एका गाण्याची फरमाईश माझ्याकडे करायचे. मुझे जान कहो मेरी जा,
0: अनुभवमधलं.
1: आणि ते गाणं आम्ही परत परत कॅसेट रिवाइंड करून त्यांना ऐकवायचो आणि ते ऐकताना मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. त्यांना इतकं तृप्त भाव त्यात जाणवायचा आणि ते नेहमी मला म्हणायचे तुम्ही गीता दत्तची आधीची गाणी ऐकल्या पाहिजे होते असं म्हणायचं होतं. तर असे रसिक आज देखील आहेत की ते गीता दत्त यांच्या स्वरावर निश्चित प्रेम करतात. पोरे सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान गीता दत्त यांची माहिती दिली. मित्रांनो, 20 जुलै हा गीता दत्त यांचा स्मृती दिन, त्यानिमित्ताने आपण आज कार्यक्रम घेत आहोत आणि आपल्या रेडिओचा उद्देशच असा आहे की जुन्या ज्या चित्रपट असतील, संगीत असेल, याची माहिती आजच्या नव्या पिढीला करून दिली. थँक्यू.
0: आणि आपल्याशी संवाद साधून गीता दत्त यांना आदरांजली वाहता आली याचा मलाही अतिशय आनंद होतोय.
1: बरं सर, थँक्यू व्हेरी मच.
0: पुन्हाही
1: आपण कधीतरी अशा निमित्ताने भेटूयात आणि तुमच्याशी बोलताना आमच्या श्रोत्यांना देखील आमच्याकडे जे मेल येतात त्यात देखील सांगतात की पोरे सर खूप माहितीपूर्ण आपल्याला संवाद साधतात आपल्यासोबत.
0: धन्यवाद.
1: थँक्यू सर.
0: थँक्यू. धन्यवाद कुलकर्णी.
1: थँक्यू.

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत शुक्रिया। और हमारे एक्सपर्ट से चलिए अब सुनते हैं शिवाजी महाराज के बारे में कुछ अन्य दिलचस्प बातें।
1: सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार। मी जगदाळे लालासाहेब लक्ष्मण। मी सध्या पुणे या ठिकाणी भोसरी या भागामध्ये श्रीराम विद्या मंदिर या शाळेमध्ये सध्या शिक्षक म्हणून काम करतोय। गेले 23 वर्ष मी हे काम करतोय। एक आवड म्हणून या पेशामध्ये मी उतरलो आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मला बोलायची संधी या चॅनलच्या माध्यमातून मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो।
2: फार फार धन्यवाद जगदाळे सर। आणि सुरुवातीला आपण शिवाजी महाराज हा शब्दच एक ऐतिहासिक वाटतो, माझा असा विचार आहे की तुम्ही त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल सांगा।
1: प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मी मानाचा मुजरा करतो। भाऊ असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। याच

0: भूमीत 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून ते स्वप्न प्रत्यक्ष साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून शिवरायांचे नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला पाहावयास मिळतील. शिवाजी महाराज शूर, पराक्रमी, धाडसी, अभ्यासू, संयमी होते. तसेच ते एक आदर्श पुत्र होते. सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आपल्याला पाहावयास मिळतील किंवा ऐकवायलाच मिळाले असतील. आणि हे सगळे पैलू पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर म्हणावंसं वाटतं, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी.
1: शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर आपल्याला इतिहास किंवा प्रेरणादायी काही गोष्टी आपल्याला आठवण येतात, जे आपलं साधारण व्यक्तीलाही प्रेरणा देईल अशी काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत, त्या घटना आपल्याला सांगा.
0: देखो मुल्क मराठो का ये यहा शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवार पे तोला था, हर पर्वत पे आग जली थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. मित्रांनो, आज जरी आपण असं नुसतं म्हटलं की शिवाजी महाराज, की पुढे लोक किंवा मुलं, लहान मुलं सुद्धा लगेच त्याच्या पुढे जय हा उच्चार करतात, एवढं शिवाजी महाराजांच्या नावामध्ये ताकद आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर शिवाजी महाराजांच्या जीवनातले अनेक किस्से प्रेरणादायी आहेत. मुळात शिवाजी महाराज ही व्यक्तीच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, तिथूनच खऱ्या अर्थाने प्रेरणेला सुरुवात होते. शिवरायांच्या जीवनामध्ये अनेक किस्से घडलेले आहेत, ज्याच्यामध्ये अफजलखानाचा वध असेल, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा किस्सा असेल, त्याचप्रमाणे पावनखिंडीतील पराक्रम असेल, आदिलशहाच्या हातावर तुरे देण्याचा प्रकार असेल, त्याचप्रमाणे गड आला पण सिंह गेला ही जी संज्ञा ज्या तानाजी मालुसरेंच्या बाबतीत वापरली जातील त्या ठिकाणचा पराक्रम असेल, त्या ठिकाणची कूटनीती असेल, असे अनेक किस्से शिवरायांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतील. माझ्या माहितीप्रमाणे अफजलखानाचा वध ही या सगळ्या घटनांमध्ये माझ्या दृष्टीने अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे. अफजलखान हा अतिशय बलाढ्य, भव्य शरीरयष्टीचा असलेला सरदार आणि त्याने छत्रपती शिवरायांचा वध करण्याची सुपारी घेतली आणि त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केलं. अफजलखान चालून येणार आहे ही बातमी जशी शिवरायांना कळाली, त्या क्षणी शिवरायांनी आपल्या कूटनीतीचा वापर करून अफजलखानाला सामोरं जायचं ठरवलं. अफजलखान चालून येणार पण तो सहज असं चालून येणार नव्हता, तर त्याने चालून येताना महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांना, अनेक धार्मिक स्थळांना त्याने नुकसान पोहोचवलं, अनेक स्त्रियांच्या इज्जतीवर गाला घातला, अनेक लोकांच्या कत्ली त्याने केला. शिवरायांना हे पाहवलं नाही आणि शिवरायांनी ठरवलं की आपण अफजलखानाला भेटायचं. मग शिवरायांनी त्यांचा जो गनिमी कावा आहे या गनिमी कावाच्या माध्यमातून ठरवलं की अफजलखानाला आपण भेटूया. ते भेटण्याचं ठिकाण ठरलं, ते ठिकाण होतं प्रतापगड, अतिशय मजबूत किल्ला. आणि या मजबूत किल्ल्याचा वापर करून शिवाजी महाराजांनी या मजबूत किल्ल्याचा वापर करून अफजलखानाला त्या ठिकाणी भेटण्यास बोलवलं.
2: मे हू मनु और दोस्तों, अभी अभी मैंने पुराना स्तंभ जी से और हमारे एक्सपर्ट से भी शिवाजी महाराज के बारे में बहुत कुछ जाना. इस सेगमेंट में दोस्तों मैं आपसे बात करूंगी उन वैल्यूज और एथिक्स के बारे में जो हमने आज के एपिसोड से अपने हिस्ट्री से सीखी. वैसे इतिहास की इस जागीर से बहुत कुछ सीखा है मैंने, आप सबने भी सीखा होगा, तो चलिए उनकी कुछ बातें भी कर लेते हैं. मुझे सबसे ज्यादा जिस बात ने आकर्षित किया वो है छत्रपति शिवाजी की दृढ़ता. कितनी सारी अलग अलग सिचुएशंस उनके सामने आई मगर वो निडर और अटल रहे. पता है कभी कभी मैं सोचती हूँ, आज जब छोटी सी अनबन या लड़ाई हो जाती है तो सामने वाला बड़ी आसानी से हमें कभी कभी उकसा देता है. मतलब किसी ने कोई ऐसे शब्द कह दिए जो हमें बुरे लग गए, जैसे हिम्मत नहीं है क्या तुम्हारे अंदर, या बड़े कमजोर हो लड़ नहीं सकते, एटसेट्रा एटसेट्रा. ये सब बातें सुनकर हमारी जनरेशन ये साबित करने में लग जाती है कि हम में तो भाई बहुत हिम्मत है और चल पड़ने हम लड़ने. क्या आज

स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवी. मित्रांनो, मी कर्मश्रेष्ठ की भाग्यश्रेष्ठ याबद्दल सांगत होते आणि मागच्या सत्रात मी तुम्हाला मनुष्याचा जन्म हा दुर्लभ कसा आहे ते सांगत होते. तेव्हा मी सांगितले की ईश्वर जेव्हा ह्या सृष्टीवर अवतरित होतात, अवतरण होतं, जन्म घेत नाहीत, एका वृद्ध मनुष्यतनाचा आधार घेतात. म्हणजेच काय, कलयुगाच्या अंतिम समय व सतयुगाच्या आधीच्या समय जो वेळ असते, जो काळ आहे, त्याला पुरुषोत्तम संगम युग असे म्हणतात. आणि ईश्वर येऊन आपल्याला उत्तम ते उत्तम शिकवण देतात. तर शिकवण कोणती? नर तू ऐसी करनी कर जो श्री नारायण बने और नारी तू ऐसी करनी कर जो श्री लक्ष्मी बने. आणि असं श्रेष्ठ कर्म करण्याची शिकवण जेव्हा ईश्वर येऊन देतात आणि त्यानुसार आपण आपले जीवन पवित्र बनवतो, स्वच्छ बनवतो, तेव्हा आपण देवपद प्राप्त करतो. जसं आपण म्हणतो ना, आपण सगळे त्या ईश्वराची मुले आहोत, मग आपल्यामध्ये पण ईश्वरासारखे गुण असायला पाहिजे. जसं आज आपण बघतो, आपल्यामध्ये आपल्या आई वडिलांची छवी असते. यात आपण आईसारखे असतो दिसायला, या वडिलांसारखे असतो, या स्वभावामध्ये त्यांच्यासारखे असतो, कारण ते आपले क्रिएटर आहेत आणि आपण त्यांची रचना आहोत. तसेच ईश्वर हे रचयिता आहेत, क्रिएटर आहेत,

त्याची क्रिएशन म्हणजे आपण सगळे. त्या गुणांमध्ये त्यांच्यासारखे असायला पाहिजे ना. पण आता ते गुण आपल्यामध्ये आहेत का? फक्त 1 किंवा 2% आहेत ना. कारण आपण त्या ईश्वराला विसरलो आणि जन्म मरणाच्या चक्रात आलो. जन्म घेत घेत आपल्याला विसर पडला आपण कोण होतो, कुठून आलो. मग तेव्हा ईश्वर या सृष्टीवर येतात आणि आपल्याला 84 जन्माची गोष्ट सांगतात. काय सांगतात? की तुम्हीच देवी देवता होतात, मी तुम्हाला खूप सुंदर बनवलं होतं, तुमच्यासाठी मी स्वर्ग बनवला होता. म्हणूनच बघा, आपण जाणते अजाणतेपणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण काय म्हणतो? स्वर्गात गेला. का? कारण आपला पहिला जन्म स्वर्गातलाच होता. म्हणून तर आपल्याला स्वर्ग खूप प्रिय आहे, कारण तिथे आपण खूप सुखी, समाधानी, ऐश्वर संपन्न असं जीवन जगत होतो. काय कंचन असते, सोलाकला संपूर्ण असतो. आणि स्वर्गामध्ये कोण दाखवतात? देवी देवता दाखवतात ना. आणि म्हणून बघा, आपले कुलदैवत कोण आहेत? देवी देवता आहेत. कुलदैवत म्हणजे काय? तर हे आमचे वंशज आहेत आणि आम्ही ह्या कुळातल्या आहोत. कुणाची कुलदैवत महालक्ष्मी आहे, कुणाचे खंडोबा आहेत, कुणाचे कुलदैवत श्री गणेश आहेत. म्हणजेच काय? आपण देवी देवता कुळातलेच आहोत, पण आता आपल्याला त्याचा विसर पडला आहे आणि त्याची स्मृती देण्यासाठी ईश्वर येतात. पण येतात ते एका साधारण वृद्ध मनुष्यतनात. बघा, देवतांना कधी म्हातारा झालेलं दाखवलंय का? असं तुम्ही कधी बघितलंय का की लक्ष्मी देवीचा हा यंगपणाचा फोटो आणि हा वृद्धपणाचा फोटो असं पाहिलं का? नाही ना. देवतांना सदैव तरुण दाखवलंय. पण ब्रह्मदेव त्यांचं कसं दाखवतात? वृद्ध, दाढी मिशी असलेला देव. हे त्यांचं प्रतीकात्मक रूप आहे. ह्याचा अर्थ असा आहे की दाढी मिशी यासाठी आहे ते ती आत्मा कलियुगामध्ये मनुष्याचं निशाणी आहे. ईश्वर येऊन एका वृद्धतनाचा आधार घेतात आणि त्यांचं नाव ब्रह्मा ठेवतात व त्यांच्याद्वारे हे ज्ञान सांगतात. म्हणून आपण म्हणतो, काय रे ब्रह्मदेव जेव्हा भाग्य वाटत होता तेव्हा तू झोपलेलास काय? तर खरंच विचार करा, कुठलं भाग्य वाटत होते? ही तीच तर वेळ नाही ना की ब्रह्मदेव भाग्य वाटतायत आणि मी झोपलेल्या अवस्थेत आहे. झोपलेली अवस्था म्हणजे काय? असे झोपलेले नाहीये, पण माहीत नाही की काय चाललंय आता. हा कुठला ही कुठली वेळ चालू आहे, हा कुठला समय चालू आहे आणि आपल्याला आता काय केलं पाहिजे तर पुढे बघूया आपण. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका,

0: नमस्कार, आप एकताहित रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। ब्रेक पूर्वी मी तुम्हाला सांगत होते की जेव्हा ब्रह्मदेव भाग्य वाटत होते तर आपण झोपी तर नव्हतो गेलो, तर कुठलं भाग्य वाटताय? स्वर्गामध्ये येण्याचं भाग्य वाटत होते। तर आता या कलियुगाच्या अंतिम समयी ईश्वर आलेले आहेत आणि भारताला स्वर्ग बनवण्याचं कार्य चालू आहे। म्हणूनच आपण बघा, भारताचं

0: पेन काय आहे?
1: जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा। जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा। ये धरती वो जहां ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहां हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला। हे असं आपल्या भारताचं गायन आहे। कुठल्याही देशाचा असा इतिहास आहे का? इतिहास म्हणजे काय? होऊन गेला आणि आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आलेली आहे। आणि हे कार्य ईश्वर स्वतः प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे करत आहे। आणि जी आत्मे हे ज्ञान आपल्या जीवनात धारण करतात, तेव्हा त्यांचा नवीन जन्म होतो, तेव्हा त्यांना ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी असे म्हटले जाते। ब्रह्माकुमार का? कारण ब्रह्मा जेव्हा भाग्य वाटत होते तेव्हा त्यांनी हे ज्ञान ऐकलं, त्यांना ओळखलं साधारणपणामध्ये आलेल्या ईश्वराला आणि त्या मार्गावर चालले, त्यांना ब्रह्माकुमार असे म्हटलं जातं। तसं तर आपण सगळेच ब्रह्माची रचना आहोत, पण ज्यांनी ओळखलं ते ब्रह्माकुमार, ज्यांनी नाही ओळखलं ते पण ब्रह्माकुमारच आहेत। तर हे विश्वविद्यालय सगळ्यांसाठी खुलं आहे आणि विनामूल्य आहे, सगळ्या वर्गातील लोकांसाठी आहे आणि हे ज्ञान आत्म्यासाठी आहे। म्हणून हे ज्ञान प्रत्येक एज ग्रुपसाठी आहे, कारण श्रेष्ठ कर्माचे ज्ञान हे फक्त ईश्वरच देऊ शकतात। आता पहा, ईश्वराची ही इतकी सुंदर रचना, निसर्गाकडे पहा किती सुंदर आहे। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सुंदर पशु पक्षी आहेत, मुक प्राणी आहेत। सर्व धर्म काय संदेश देतात? की मुक प्राण्यांवर दया करा, हा संदेश सगळ्या धर्मातून दिला जातो। तरी आपण त्यांचे मांस खाणार धन्यता मानतो, त्यांना मारण्यात आनंद येतो आणि मग दुसरीकडे आपण उपवास करतो, पूजा अर्चा करतो आणि ईश्वराला सांगतो माझ्यावर दया करा, कृपा करा, आशीर्वाद करा। मुक प्राण्यांना मारणं, त्यांचं मांस खाणं हे पाप नाही का? आणि म्हणूनच भागीदारीमध्ये केलेली कामं ही भागीदारीमध्येच भोगावी लागतात आणि त्याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आज आपण बघतच आहोत कोरोनामुळे सगळ्यांना किती त्रास होत आहे। ते ही कशाची आहे? प्रत्येकाने समजायला पाहिजे की मांसाहार नाही केला पाहिजे, ही तर ईश्वराची रचना आहे, त्याच्यामध्ये आपण दखल नाही दिली पाहिजे। तर कर्म कुठल्या प्रकारचे असतात? चार प्रकारचे कर्म आहेत, अकर्म, पाप कर्म, पुण्य कर्म आणि श्रेष्ठ कर्म। म्हणूनच ईश्वर पुरुषोत्तम संगम युगामध्ये येऊन श्रेष्ठ कर्म करण्याची विधी सांगतात। जसं झाड लावणं हे एक कर्म आणि त्या झाडापासून आलेलं जे फळ आहे, फ्रूट आहे, ते खाणं हे पण एक कर्म आहे। पण दोघांमध्ये अंतर आहे। काय अंतर आहे? झाड लावणं हे झालं चांगलं कर्म आणि ज्यामुळे मला हजारो फळांची प्राप्ती झाली, ते पण एक सीझनसाठी नाही, तर प्रत्येक सीझनमध्येही मी फळ खाणार आहे। तर झाड तर मी एकदाच लावलं पण फळ खाते मी अनेक वेळा, मग हे किती छान आहे। मग फळ खाणं हे झालं अकर्म, म्हणजे ना ते पापामध्ये येत ना पुण्यामध्ये येत, म्हणजेच ते कुठल्याच खात्यात जमा होत नाही। तर पुरुषोत्तम संगम युग जे आहे ते चांगल्या कर्माचं झाड लावण्याचं युग आहे आणि त्याचं फळ आपण प्रत्येक जन्मात खात असतो। तर असं कुठलं श्रेष्ठ कर्म आहे ज्याची एवढी मोठी प्राप्ती आहे? तर आपण ते बघणार आहोत। तत्पूर्वी घेते एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका,

0: नमस्कार, आप एकताइत रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तुम्ही म्हणत होते की असं कुठलं श्रेष्ठ कर्म आहे ज्याची एवढी मोठी प्राप्ती आहे, तर ते श्रेष्ठ कर्म आहे ईश्वराने दिलेलं ज्ञान जीवनात उतरवणं आणि ईश्वराचं स्मरण करणं, त्यांचं ध्यान करणं। तर आपण जेव्हा संतांची जीवन कहाणी ऐकतो तेव्हा त्यांनी काय केलं, विठोबाला स्मरण केलं आणि त्यांची शिकवण आपल्या जीवनात उतरवली। कुणी कितीही त्रास दिला तरी त्यांच्याबद्दल नेहमी शुभभावनाच ठेवली आणि विठोबाला सांगत राहिले की यांना माफ कर, यांना काही माहीत नाही। आज पहा मंगवारीचं किती महत्व आहे। जेव्हा ते होते तेव्हा लोकांनी त्यांना किती त्रास दिला, पण त्यांनी त्या त्रासाला कंटाळून नाही गेले, पण उलट ईश्वराबद्दल ओढ त्यांची आणखीन वाढली आणि आज त्याचा परिणाम बघा, आज लोक त्यांना किती मानतात। तर ईश्वराचं ज्ञान जीवनात उतरवणं व त्याला आठवण करणं हे सर्वात मोठं पुण्यकर्म आहे आणि हे श्रेष्ठ कर्म आपण रोज करू शकतो। त्याच्यासाठी एक्स्ट्रा वेळ काढायची गरज नाही, उठता बसता चालता बोलता पण आपण ईश्वराला आठवण करू शकतो। पण हे केव्हा शक्य होईल, जेव्हा आपण समजू की हा मी त्या ईश्वराचा मुलगा आहे। आता बघा, जेव्हा शेतकरी पेरणी करायची असते तेव्हा तो काय करतो, हवामान पाहतो, जमीन कसदार आहे की नाही पाहतो, बियाणं चांगल्या प्रकारचं आहे की नाही ते पाहतो, मग त्याला चांगल्या प्रकारचं खत पाणी देतो, मग सूर्याची उष्णता, शुद्ध हवा, ह्या सगळ्या गोष्टी पण बघाव्या लागतात। आणि नंतर जेव्हा पीक येतं तेव्हा चिमण्यांपासून पाखांपासून त्यांचं संरक्षण करावं लागतं आणि मग कुठे जाऊन चांगलं पीक येतं। तसं जीवनामध्ये पण जेव्हा श्रेष्ठ कर्माची पेरणी करायची असेल तर आपली जमीन म्हणजे आपलं मन ते पण कसदार असलं पाहिजे, म्हणजे आपलं चारित्र्य हे श्रेष्ठ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे। तर चारित्र्य श्रेष्ठ किंवा मन शुद्ध असणं म्हणजे काय, तर सगळ्यांबद्दल शुभ भावना ठेवल्या पाहिजेत, शुभकामना ठेवल्या पाहिजेत, कुणाचं वाईट चिंतू नये, सगळ्यांबद्दल प्रेमपूर्वक व्यवहार करावा, मग आपोआपच आपल्याला मनाची सुख शांती मिळते, मन प्रसन्न राहते व ईश्वराची आठवण राहते। तर अशा प्रकारे श्रेष्ठ कर्माची पेरणी होते। मग आता त्याला खत पाणी कुठलं द्याल, तर जीवनामध्ये काही नियम आपल्याला ठेवायचे असतात। जसं एखादा नियम आपण बघूया, एक नियम लवकर निजावे लवकर उठावे म्हणतात ना, की ह्या एका नियमाचं ज्यानं पालन केलं त्याची प्रगती झाली, त्याला जीवनात कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते। आणखीन दुसरा नियम म्हणजे शुद्ध अन्नाचा स्वीकार करणं। म्हणतात ना की जसं अन्न तसं मन, जसं पाणी तशी वाणी। तर अशा प्रकारे शुद्ध अन्न घेतलं तर आपलं मन पण शुद्ध होईल। आता वातावरण कुठलं चांगलं, तर चांगल्या संस्कारांचं वातावरण। म्हणून आज बघा की एखादी स्त्री गर्भवती असते तर आज गर्भसंस्कारांचे धडे दिले जातात। आज प्रत्येक आईला वाटतं, स्त्रीला वाटतं की माझं बाळ हे श्रीकृष्णासारखं असावं, म्हणजेच काय तर चरित्रवान असावं, गुणवान असावं, म्हणून पोटात असताना त्याच्यावर संस्कार केले जातात। तर ही होती संस्कार करण्याचं काम। आणि सूर्याची उष्णता आणि जल म्हणजे काय, तर ईश्वराचं स्मरण, त्याचं ध्यान करणं। त्यामुळे काय होतं की आपल्याकडून आपोआपच चांगले कर्म घडू लागतात आणि जेव्हा आपल्याकडून चांगले कर्म होतात तर आपल्याला समाजामध्ये नाव होतं, आपण एका सफलता मिळते, एका उच्च स्तरावर जातो। पण हे सगळं जेव्हा होतं तर तेव्हा आपल्याला अभिमान नाही आला पाहिजे,

अभिमानापासून आपल्याला आपलं संरक्षण करायचं आहे. म्हणजे सफलता हे त्या झाडाला आलेलं फळ आणि अभिमान हे त्याला लागलेलं पाखरू म्हणजे चिमणी. तर जेव्हा सफलता मिळाल्यावर आपल्याला जेव्हा अभिमान येतो आणि अभिमान आल्यावर सांगतो की मी हे केलं, मी असं केलं, म्हणजे काय झालं की आपण ते कच्चं फळ खाल्लं, ते फळ पिकू पण नाही दिलं आणि तसंच खाल्लं. पण जेव्हा माणूस सफलताच्या उच्च स्तरावर जातो आणि तरीही तो नम्रतेने वागतो, त्याच्या वागण्यामध्ये कुठलाही अहंकार नसतो, तेव्हा समजलं जातं की हा माणूस खूप गुणवान आहे, चरित्रवान आहे. आणि ती झाली प्राप्ती. आणि ही जेव्हा प्राप्ती होते तेव्हा आपल्या जीवनामध्ये संतुष्टता येते, प्रसन्नता येते. तर अशा प्रकारे हे झालं आपलं श्रेष्ठ चरित्र. तर आपण काय काय केलं? एक तर चांगलं बियाणं घातलं, त्याच्यामध्ये आपण नियमांचं पालन केलं, चांगले संस्कार केले मनावर, ईश्वराचं स्मरण केलं, त्यांचं ध्यान ठेवलं. आणि अशा प्रकारे जेव्हा जीवनात श्रेष्ठ कर्म केलं त्यावेळेला चित्रगुप्त पण आपलं रजिस्टर एकदम छान मेंटेन करतो. आता म्हणाल चित्रगुप्त कोण? तर हा चित्रगुप्त सदैव आपल्या सोबतच असतो. आता चित्रगुप्ताबद्दल मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्ते, मिशाला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। मित्रांनो, मी कर्मश्रेष्ठ की भाग्यश्रेष्ठ याबद्दल सांगत होते आणि मागच्या सत्रात मी तुम्हाला मनुष्याचा जन्म हा दुर्लभ कसा आहे ते सांगत होते। तेव्हा मी सांगितले की ईश्वर जेव्हा ह्या सृष्टीवर अवतरित होतात, अवतरण होतं, जन्म घेत नाहीत, एका वृद्ध मनुष्यतनाचा आधार घेतात, म्हणजेच काय, कलयुगाच्या अंतिम समयी व सतयुगाच्या आधीच्या समयी जो वेळ असते, जो काळ आहे, त्याला पुरुषोत्तम संगम युग असे म्हणतात। आणि ईश्वर येऊन आपल्याला उत्तम ते उत्तम शिकवण देतात। तर शिकवण कोणती? नर तू ऐसी करनी कर जो श्री नारायण बने और नारी तू ऐसी करनी कर जो श्री लक्ष्मी बने। आणि असं श्रेष्ठ कर्म करण्याची शिकवण जेव्हा ईश्वर येऊन देतात आणि त्यानुसार आपण आपले जीवन पवित्र बनवतो, स्वच्छ बनवतो, तेव्हा आपण देव पद प्राप्त करतो। जसं आपण म्हणतो ना, आपण सगळे त्या ईश्वराची मुले आहोत, मग आपल्यामध्ये पण ईश्वरासारखे गुण असायला पाहिजेत। जसं आज आपण बघतो, आपल्यामध्ये आपल्या आई वडिलांची छवी असते, याचा आपण आईसारखे असतो दिसायला, या वडिलांसारखे असतो, या स्वभावामध्ये त्यांच्यासारखे असतो, कारण ते आपले क्रिएटर आहेत आणि आपण त्यांची रचना आहोत। तसेच ईश्वर हे रचयिता आहेत, क्रिएटर आहेत, आणि त्याची क्रिएशन म्हणजे आपण सगळे, त्या गुणांमध्ये त्यांच्यासारखे असायला पाहिजे ना। पण आता ते गुण आपल्यामध्ये आहेत का? फक्त 1 किंवा 2% आहेत ना, कारण आपण त्या ईश्वराला विसरलो आणि जन्म मरणाच्या चक्रात आलो। जन्म घेत घेत आपल्याला विसर पडला आपण कोण होतो, कुठून आलो। मग तेव्हा ईश्वर या सृष्टीवर येतात आणि आपल्याला 84 जन्माची गोष्ट सांगतात। काय सांगतात? की तुम्हीच देवी देवता होतात, मी तुम्हाला खूप सुंदर बनवलं होतं, तुमच्यासाठी मी स्वर्ग बनवला होता। म्हणूनच बघा, आपण जाणते अजाणतेपणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण काय म्हणतो? स्वर्गात गेला का? कारण आपला पहिला जन्म हा स्वर्गातलाच होता, म्हणून तर आपल्याला स्वर्ग खूप प्रिय आहे, कारण तिथे आपण खूप सुखी, समाधानी, ऐश्वर संपन्न असं जीवन जगत होतो। काया कंचन असते, 16 कला संपूर्ण असतो, आणि स्वर्गामध्ये कोण दाखवतात? देवी देवता दाखवतात ना। आणि म्हणून बघा, आपले कुलदेवत कोण आहेत? देवी देवता आहेत।

दैवत म्हणजे काय? तर हे आमचे वंशज आहेत आणि आम्ही ह्या कुळातल्या आहोत. कुणाची कुलदैवत महालक्ष्मी आहे, कुणाचे खंडोबा आहेत, कुणाचे कुलदैवत श्री गणेश आहेत. म्हणजेच काय, आपण देवी देवता कुळातलेच आहोत, पण आता आपल्याला त्याचा विसर पडला आहे आणि त्याची स्मृती देण्यासाठी ईश्वर येतात. पण येतात ते एका साधारण वृद्ध मनुष्यत्वात. बघा, देवतांना कधी म्हातारा झालेला दाखवलंय का? असं तुम्ही कधी बघितलंय का की लक्ष्मी देवीचा हा यंगपणाचा फोटो आणि हा वृद्धपणाचा फोटो असं पाहिलं का? नाही ना. देवतांना सदैव तरुण दाखवलंय, पण ब्रह्मदेव त्यांचं कसं दाखवतात? वृद्ध दाढी मिशी असलेला देव. हे त्यांचं प्रतीकात्मक रूप आहे. याचा अर्थ असा आहे की दाढी मिशी यासाठी आहे ते ती आत्मा कलियुगामध्ये मनुष्याचं निशाणी आहे. ईश्वर येऊन एका वृद्धतनाचा आधार घेतात आणि त्यांचं नाव ब्रह्मा ठेवतात व त्यांच्याद्वारे हे ज्ञान सांगतात. म्हणून आपण म्हणतो, काय रे ब्रह्मदेव जेव्हा भाग्य वाटत होता तेव्हा तो झोपलेलाच काय? तर खरंच विचार करा, कुठलं भाग्य वाटत होते? ही तीच तर वेळ नाही ना की ब्रह्मदेव भाग्य वाटताय आणि मी झोपलेल्या अवस्थेत आहे. झोपलेली अवस्था म्हणजे काय? असे झोपलेले नाहीये, पण माहित नाही की काय चाललंय आता. हा कुठला ही कुठली वेळ चालू आहे, हा कुठला समय चालू आहे आणि आपल्याला आता काय केलं पाहिजे तर पुढे बघूया आपण. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। ब्रेक पूर्वी मी तुम्हाला सांगत होते की जेव्हा ब्रह्मदेव भाग्य वाटत होते तर आपण झोपी तर नव्हतो गेलो, तर कुठलं भाग्य वाटतंय? स्वर्गामध्ये येण्याचं भाग्य वाटत होते। तर आता या कलियुगाच्या अंतिम समयी ईश्वर आलेले आहेत आणि भारताला स्वर्ग बनवण्याचं कार्य चालू आहे। म्हणूनच आपण बघा भारताचं गायन काय आहे, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा। जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा। ये धरती वो जहां ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहां हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला। हे असं आपल्या भारताचं गायन आहे। कुठल्याही देशाचा असा इतिहास आहे का? इतिहास म्हणजे काय? होऊन गेला आणि आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आलेली आहे। आणि हे कार्य ईश्वर स्वतः प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे करत आहेत। आणि जे आत्मे हे ज्ञान आपल्या जीवनात धारण करतात तेव्हा त्यांचा नवीन जन्म होतो, तेव्हा त्यांना ब्रह्मकुमार आणि ब्रह्मकुमारी असे म्हटले जाते। ब्रह्मकुमार का? कारण ब्रह्मा जेव्हा भाग्य वाटत होते तेव्हा त्यांनी हे ज्ञान ऐकलं, त्यांना ओळखलं, साधारण त्यांना मध्ये

आलेल्या ईश्वराला आणि त्या मार्गावर चालले त्यांना ब्रह्माकुमार असं म्हटलं जातं. तसं तर आपण सगळेच ब्रह्माची रचना आहोत, पण ज्यांनी ओळखलं ते ब्रह्माकुमार, ज्यांनी नाही ओळखलं ते पण ब्रह्माकुमारच आहेत. तर हे विश्वविद्यालय सगळ्यांसाठी खुलं आहे आणि विनामूल्य आहे, सगळ्या वर्गातील लोकांसाठी आहे आणि हे ज्ञान आत्म्यासाठी आहे. म्हणून हे ज्ञान प्रत्येक एज ग्रुपसाठी आहे, कारण श्रेष्ठ कर्माचे ज्ञान हे फक्त ईश्वरच देऊ शकतात. आता पहा, ईश्वराची ही इतकी सुंदर रचना, निसर्गाकडे पहा किती सुंदर आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सुंदर पशु पक्षी आहेत, मुक प्राणी आहेत. सर्व धर्म काय संदेश देतात की मुक प्राण्यांवर दया करा, हा संदेश सगळ्या धर्मातून दिला जातो. तरी आपण त्यांचे मांस खाण्यात धन्यता मानतो, त्यांना मारण्यात आनंद येतो आणि मग दुसरीकडे आपण उपवास करतो, पूजा अर्चा करतो आणि ईश्वराला सांगतो माझ्यावर दया करा, कृपा करा, आशीर्वाद करा. मुक प्राण्यांना मारणं, त्यांचं मांस खाणं हे पाप नाही का? आणि म्हणूनच भागीदारीमध्ये केलेली कामं ही भागीदारीमध्येच भोगावी लागतात आणि त्याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आज आपण बघतच आहोत कोरोनामुळे सगळ्यांना किती त्रास होत आहे. ते तर ही कशाची आहे, प्रत्येकानी समजायला पाहिजे की मांसाहार नाही केला पाहिजे. ही तर ईश्वराची रचना आहे, त्याच्यामध्ये आपण दखल नाही दिली पाहिजे. तर कर्म कुठल्या प्रकारचे असतात? चार प्रकारचे कर्म आहेत, अकर्म, पाप कर्म, पुण्य कर्म आणि श्रेष्ठ कर्म. म्हणूनच ईश्वर पुरुषोत्तम संगम युगामध्ये येऊन श्रेष्ठ कर्म करण्याची विधी सांगतात. जसं झाड लावणं हे एक कर्म, आणि त्या झाडापासून आलेलं जे फळ आहे, फ्रूट आहे, ते खाणं हे पण एक कर्म आहे. पण दोघांमध्ये अंतर आहे. काय अंतर आहे? झाड लावणं हे झालं चांगलं कर्म, आणि ज्यामुळे मला हजारो फळांची प्राप्ती झाली, ते पण एक सीझनसाठी नाही, तर प्रत्येक सीझनमध्येही मी फळ खाणार आहे. तर झाड तर मी एकदाच लावलं, पण फळ खाते मी अनेक वेळा, मग हे किती छान आहे. मग फळ खाणं हे झालं अकर्म, म्हणजे ना ते पापामध्ये येत ना पुण्यामध्ये येत, म्हणजेच ते कुठल्याच खात्यात जमा होत नाही. तर पुरुषोत्तम संगम युग जे आहे ते चांगल्या कर्माचं झाड लावण्याचं युग आहे आणि त्याचं फळ आपण प्रत्येक जन्मात खात असतो. तर असं कुठलं श्रेष्ठ कर्म आहे ज्याची एवढी मोठी प्राप्ती आहे? तर आपण ते बघणार आहोत. तत्पूर्वी घेते एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका,

0: नमस्कार, आप नहीं कटा है रेडियो पुलिरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तुम्ही म्हणत होते की असं कुठलं श्रेष्ठ कर्म आहे ज्याची एवढी मोठी प्राप्ती आहे, तर ते श्रेष्ठ कर्म आहे ईश्वराने दिलेलं ज्ञान जीवनात उतरवणं आणि ईश्वराचं स्मरण करणं, त्यांचं ध्यान करणं। तर आपण जेव्हा संतांची जीवन कहाणी ऐकतो तेव्हा त्यांनी काय केलं, विठोबाला स्मरण केलं आणि त्यांची शिकवण आपल्या जीवनात उतरवली। कुणी कितीही त्रास दिला तरी त्यांच्याबद्दल नेहमी शुभभावनाच ठेवली आणि विठोबाला सांगत राहिले की यांना माफ कर, यांना काही माहीत नाही। आज पहा मंगवारीचं किती महत्व आहे। जेव्हा ते होते तेव्हा लोकांनी त्यांना किती त्रास दिला, पण त्यांनी त्या त्रासाला कंटाळून नाही गेले, पण उलट ईश्वराबद्दल ओढ त्यांची आणखीन वाढली आणि आज त्याचा परिणाम बघा, आज लोक त्यांना किती मानतात। तर ईश्वराचं ज्ञान जीवनात उतरवणं व त्याला आठवण करणं हे सर्वात मोठं पुण्यकर्म आहे आणि हे श्रेष्ठ कर्म आपण रोज करू शकतो। त्याच्यासाठी एक्स्ट्रा वेळ काढायची गरज नाही, उठता बसता चालता बोलता पण आपण ईश्वराला आठवण करू शकतो। पण हे केव्हा शक्य होईल, जेव्हा आपण समजू की हा मी त्या ईश्वराचा मुलगा आहे। आता बघा, जेव्हा शेतकरी पेरणी करायची असते तेव्हा तो काय करतो, हवामान पाहतो, जमीन कसदार आहे की नाही पाहतो, बियाणं चांगल्या प्रकारचं आहे की नाही ते पाहतो, मग त्याला चांगल्या प्रकारचं खत पाणी देतो, मग सूर्याची उष्णता, शुद्ध हवा, ह्या सगळ्या गोष्टी पण बघाव्या लागतात। आणि नंतर जेव्हा पीक येतं तेव्हा चिमण्यांपासून पाखांपासून त्यांचं संरक्षण करावं लागतं आणि मग कुठे जाऊन चांगलं पीक येतं। तसं जीवनामध्ये पण जेव्हा श्रेष्ठ कर्माची पेरणी करायची असेल तर आपली जमीन म्हणजे आपलं मन ते पण कसदार असलं पाहिजे, म्हणजे आपलं चारित्र हे श्रेष्ठ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे। तर चारित्र श्रेष्ठ किंवा मन शुद्ध असणं म्हणजे काय, तर सगळ्यांबद्दल शुभ भावना ठेवल्या पाहिजे, शुभ कामना ठेवल्या पाहिजेत, कुणाचं वाईट चिंतू नये, सगळ्यांबद्दल प्रेमपूर्वक व्यवहार करावा, मग आपोआपच आपल्याला मनाची सुखशांती मिळते, मन प्रसन्न राहते व ईश्वराची आठवण राहते। तर अशा प्रकारे श्रेष्ठ कर्माची पेरणी होते। मग आता त्याला खत पाणी कुठलं द्याल, तर जीवनामध्ये काही नियम आपल्याला ठेवायचे असतात। जसं एखादा नियम आपण बघूया, एक नियम लवकर निजावे लवकर उठावे म्हणतात ना, की ह्या एका नियमाचं ज्यानं पालन केलं त्याची प्रगती झाली, त्याला जीवनात कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते। आणखीन दुसरा नियम म्हणजे शुद्ध अन्नाचा स्वीकार करणं। म्हणतात ना की जसं अन्न तसं मन, जसं पाणी तशी वाणी। तर अशा प्रकारे शुद्ध अन्न घेतलं तर आपलं मन पण शुद्ध होईल। आता वातावरण कुठलं चांगलं, तर चांगल्या संस्कारांचं वातावरण। म्हणून आज बघा की एखादी स्त्री गर्भवती असते तर आज गर्भसंस्कारांचे धडे दिले जातात। आज प्रत्येक आईला वाटतं, स्त्रीला वाटतं की माझं बाळ हे श्रीकृष्णासारखं असावं, म्हणजेच काय तर चरित्रवान असावं, गुणवान असावं, म्हणून पोटात असताना त्याच्यावर संस्कार केले जातात। तर ही होती संस्कार करण्याचं काम। आणि सूर्याची उष्णता आणि जल म्हणजे काय, तर ईश्वराचं स्मरण, त्याचं ध्यान करणं। त्यामुळे काय होतं की आपल्याकडून आपोआपच चांगले कर्म घडू लागतात आणि जेव्हा आपल्याकडून चांगले कर्म होतात तर आपल्याला समाजामध्ये नाव होतं, आपण एका सफलता मिळते, एका उच्च स्तरावर जातो। पण हे सगळं जेव्हा होतं तर तेव्हा आपल्याला अभिमान नाही आला पाहिजे। अभिमानापासून आपल्याला आपलं संरक्षण करायचं आहे, म्हणजे सफलता हे त्या झाडाला आलेलं फळ आणि अभिमान हे त्याला लागलेलं पाखरू म्हणजे चिमणी। तर जेव्हा सफलता मिळाल्यावर आपल्याला जेव्हा अभिमान येतो आणि अभिमान आल्यावर सांगतो की मी हे केलं, मी असं केलं, म्हणजे काय झालं की आपण ते कच्चं फळ खाल्लं, ते फळ पिकू पण नाही दिलं आणि तसंच खाल्लं। पण जेव्हा माणूस सफलतेच्या उच्च स्तरावर जातो आणि तरीही तो नम्रतेने वागतो, त्याच्या वागण्या

मध्ये कुठलाही अहंकार नसतो तेव्हा समजलं जातं की हा माणूस खूप गुणवान आहे, चरित्रवान आहे. आणि ती झाली प्राप्ती. आणि ही जेव्हा प्राप्ती होते तेव्हा आपल्या जीवनामध्ये संतुष्टता येते, प्रसन्नता येते. तर अशा प्रकारे हे झालं आपलं श्रेष्ठ चरित्र. तर आपण काय काय केलं? एक तर चांगलं बियाणं घातलं, त्याच्यामध्ये आपण नियमांचं पालन केलं, चांगले संस्कार केले मनावर, ईश्वराचं स्मरण केलं, त्यांचं ध्यान ठेवलं. आणि अशा प्रकारे जेव्हा जीवनात श्रेष्ठ कर्म केलं त्यावेळेला चित्रगुप्त पण आपलं रजिस्टर एकदम छान मेंटेन करतो. आता म्हणाल चित्रगुप्त कोण? तर हा चित्रगुप्त सदैव आपल्या सोबतच असतो. आता चित्रगुप्ताबद्दल मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन.